श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँडच्या 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 23 वैशाख शके 1948 अर्थात 13 मे 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही आता सुरुवात करत आहोत वंगरध्वनीनं.

0: मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला पारंपरिक भूपाळी आपण ऐकली, अनुराधा पौडवार आणि सहकाऱ्यांनी गायलेली, संगीत दिलं होतं नंदू होनप यांनी.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: मंगल प्रभात या कार्यक्रमात आता यानंतर राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकूया. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीत राम फाटक यांचं होतं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. सकाळचे 6:15 झाली आहेत. यानंतर मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली ग रा पालकर यांची भक्तिरचना कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ग रा पालकर यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आणि श्रोतेहो मंगलप्रभात या कार्यक्रमाची सांगता रा ना पवार यांच्या भक्तिरचनेनं आपण करूया. स्वर माणिक वर्मा यांचा, संगीतकार दशरथ पुजारी.

दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली राणा पवार यांची भक्तिरचना आपण ऐकली माणिक वर्मा यांच्या स्वरात. आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया विचार पुष्प.
1: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया जनी म्हणे, संकलक आणि अभिवाचक विठ्ठल जोशी.

कागे निष्ठुर झालीसी मुक्या बाळासे सांडीसी तुझं वाचवणी या माये जीव माझा जावो पाहे मी वत्स माझी माय नये आता करू काय प्राणधरी येला कंठी जनी म्हणे देई भेटी जनाबाई भगवंताच्या निष्ठुरतेविषयी बोलत आहे भगवंत एवढा निष्ठुर का झाला आहे बरं आता मला तो भेटत का नाही देवा मी तुला प्राप्त करण्यासाठी अखंड एकादशी व्रत आचरण केलं त्याची पुण्याई म्हणून का होईना मला तू देवा दर्शन दे असं जनाबाई म्हणत आहे माझी तुला व्याकुळता कळत कशी नाही आता माझे प्राण कंठाशी आलेले आहेत आता तरी मला दर्शन दे अशी आळवणी जनाबाई प्रस्तुत अभंगातून व्यक्त करत आहे जनाबाई सद्भक्तांना प्रश्न करीत आहे भगवंताला माझी का दया येऊ नये मी फक्त दर्शनाचीच अपेक्षा केलेली आहे त्याला पाहिल्याशिवाय माझ्या देहातून प्राण जाणार नाही असं जनाबाई प्रस्तुत अभंगात वारंवार म्हणत आहे प्रस्तुत अभंगात संत जनाबाई स्वतःला मुकाबाळ म्हणत आहे कुठल्याही शास्त्राचा अभ्यास नसलेली किंवा अक्षराची कोणतीही ओळख नसलेली मी दासी जनी अनन्य भावानं शरण आलेले आहे माझ्या अंगी तुला आळविण्यासाठी कुठलंही कवित्व नाही किंवा कोणतंही तत्सम साधन नाही देवा मी जनी नामयाची दासी एवढीच माझी ओळख आहे माझ्याकडे तुला देण्यासाठी मुखी नामाशिवाय काहीच नाही तू माझ्यासारख्या दिनवंतांची माय आहेस देवा मला तुझं प्रत्यक्ष दर्शन व्हावं एवढीच मनामध्ये इच्छा आहे तू गाय आहेस आणि मी तुझं वासरू त्यामुळे भगवंता तहान ओळख आणि त्वरित ये कित्येक भक्त भगवंताला सखा मित्र म्हणून त्याच्यावर प्रेम करतात परंतु जनाबाई देवाला इथं गाय ही उपमा देऊन संबोधित करीत आहे गाय आणि वासराचं नातं आपण सर्वच जण जवळून पाहतो चरायला गेलेली गाय जेव्हा घराकडे परत येते तेव्हा ती आपल्या पाडसासाठी हंबरडा फोडीत येते कधी एकदा आपल्या वासराला पाहावं आणि त्याला जवळ घ्यावं असं तिला वाटत असतं त्वरित

0: भावनेनं देवानं आपल्याशी बोलावं, आपल्याला येऊन दर्शन द्यावं असं जनाबाईला वाटत आहे. अंतःकरणातील प्रेमामुळे ज्यांनी आपला आत्मा त्याला समर्पण केला आहे, लौकिकाची अपेक्षा न करता भगवंताची केवळ भक्ती करणाऱ्या विठ्ठल भक्ताचे हे अंतःकरणातून शब्द आहेत. जनाबाईच्या सर्व ओव्यातून आत्मसमर्पण भाव कळून येतो. खरा भगवतप्रेमी भक्त भगवंत हाच केवळ आपला आत्मा आहे, त्याच्या विना माझं कोणत्याही प्रकारे अस्तित्वच नाही, मी किंवा माझं जे आहे ते सर्व त्याचंच प्रतिबिंब आहे असं मानून जगणारा विठ्ठल भक्तच असतो. असं म्हणून भक्त प्रसंग वर्षावात सर्वस्व त्यालाच समर्पण करीत असतो, हा खरा आत्मसमर्पण भाव आहे. आत्मसमर्पण भक्तीकरिता श्रेष्ठ राजा बळीचा दृष्टांत दिला जातो. बळीनं वामनास त्रिपाद भूमिदानाच्या निमित्तानं आत्मसमर्पण केलं, पण त्याचा परिणाम वामनालाही बळीराजानं प्रेमानं बांधून टाकलं असाच झाला. भगवंताला बळीच्या द्वारावर द्वारपाल म्हणून राहावं लागलं. तेच आत्मसमर्पण जनाबाईनं देवाला सर्वस्व मानून केलेलं आहे. भगवंताच्या नामस्मरणानं जनाबाई भगवंताला सर्वस्व अर्पण करते. माझा देह विठ्ठल भक्तीस समर्पित आहे, तो विठ्ठलाला समर्पित करीन अशी दृढ भक्ती जनाबाईनं आपल्या नामभक्तीतून प्रकट केलेली आहे. संत जनाबाईनं अभंगात भगवंताविषयी आत्मनिवेदन केलेलं आहे. या पदातील निवेदन शब्दाचा समर्पण हा भाव आहे. भगवंताला सर्वस्व समर्पण करणं म्हणजे देहात नांदत असलेला आत्मा हा त्याचा आहे, त्याला आत्मा अर्पण करणं म्हणजेच त्याच्याशी अनन्य होणं आहे. आत्म्यामध्ये वास्तव्य करीत असलेला अंश म्हणजे भगवंताचा साक्षात आनंद आहे. आपणही आनंदरूप भरून पावावं ह्या भावनेनं जनाबाई आत्मसमर्पण करीत आहे. गंगा सर्व जलसमुद्राला समर्पण करते, कारण ते मुळातच सागरातून मेघांच्या द्वारे आलेले असते, ज्याचं त्याला देण्यात मोठा लाभ असतो. आपल्या पाशी काहीच शिल्लक राहत नाही म्हणजे पूर्ण समर्पण आहे. तद्वत जनाबाई प्रस्तुत अभंगातून भगवंताला आपलं आत्मसमर्पण करीत आहे. जनाबाईनं अभंगात विठ्ठलाला माय म्हटलं आहे. आपल्या आईकडे आपण काय मागतो तर ममता मागतो. आईच्या भेटीनं आपली तृप्ती होते. माय विठ्ठलाला पाहून तिची तहान नक्कीच शमेल असं जनाबाईला मनोमनी खात्री वाटत आहे. म्हणूनच जनाबाई त्या विठ्ठलाला आळवीत आहे.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण कार्यक्रम ऐकला जनी म्हणे. संकलक आणि अभिवाचक होते विठ्ठल जोशी.

0: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला. आता थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
3: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंद खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
2: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडणी. संपर्क 87400304008.
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
5: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
4: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
5: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
5: अरुण नरखेडकर अंगर.
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
6: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
7: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
6: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
7: संपर्क 87 88 46 14 97.

0: आता सोलापूर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठे पर्यंत आलं?
3: ऍडमिशनचं काम झालं.
2: आणि एवढी मोठी फी?
3: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची. श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
2: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
3: मोबाईल 90

0: नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
1: मोबाईल 90 96 222 325.
2: आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी दत्ता आराध्ये. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या अक्कलकोटमध्ये 2784 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन. पंढरपुरात माजी सैनिकांसाठी उभारणार एकात्मिक कल्याण केंद्र. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी. आता घडामोडी विस्तारानं. देशभरात विविध केंद्रावर 3 मे रोजी वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. परीक्षेच्या तारखा आणि तसेच नव्याने प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. देशभरातून सुमारे 23 लाख तर महाराष्ट्रातील 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 5,500 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळणाला चालना देणाऱ्या तब्बल 2784 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन उद्या गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अक्कलकोट इथं होणार आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या रस्ते प्रकल्पाचा शुभारंभ यावेळी होईल. यामध्ये हसापूर ते बडदाळ, वागदरी अक्कलकोट तोळनूर, मोहोळ बसवनगर वळसंग या रस्त्यांचा तसेच दुधनी इथं उड्डाणपूल उभारणी अशा विविध कामांचा समावेश आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यासाठी काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेतल्याशिवाय राज्यातील कोणत्याही मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज्यात त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यातील पोलिसांना घरे मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारने घरबांधणी अग्रिम म्हणून 1768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांपैकी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेनं याला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. आता दर सोमवारी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये इंधन बचत दिन पाळला जाणार आहे. या दिवशी सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शक्यतो सायकल सार्वजनिक वाहनाचा वापर करावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केलं आहे. तसेच अध्यक्ष दीपक वैद्य हे स्वतः दर सोमवारी एसटीने प्रवास करून कार्यालयात येणार असल्याचं जाहीर केलं. आमदार सुभाष देशमुख यांनी काल सोलापूर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांची भेट घेऊन शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नावर चर्चा केली. यावेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, पथदिवे, ड्रेनेज अशा विविध विषयावर चर्चा झाली. प्रलंबित विकासकामे तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विशेषतः पाणीपुरवठ्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. रस्ते दुरुस्ती, पथदिवे याबाबतही त्यांनी तातडीने कामे करण्यास सांगितलं आहे.

मुंबई येथील माऊली फाउंडेशन आणि अॅडव्होकेट सुरेल शहा यांच्या वतीनं 140 दिव्यांगांना मोफत जयपूर फूट बसविण्यात आले. सोलापूरच्या शिवस्मारकमध्ये हे शिबिर पार पडलं. सुनील शहा यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून हे शिबिर आयोजित केलं आहे. सोलापूरच्या पोस्ट विभागातर्फे आता दर शनिवारी आधार कार्डासाठी शिबिर घेण्यात येणार आहे. यामध्ये आधार नोंदणी आणि दुरुस्ती केली जाणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रवर डाक अधीक्षक हेमंत खडकेकर यांनी केलं आहे. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.

0: या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या 56व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघानं सनरायझर्स हैदराबाद संघाचा 82 धावांनी एकतर्फी पराभव केला. या विजयासह गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघानं 20 षटकात 5 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सनरायझर्स हैदराबादचा संघ 14 षटके 5 चेंडूत फक्त 86 धावा करू शकला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित आंतरजिल्हा महिला क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या महिला संघानं जळगाव संघावर 8 गडी राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना जळगावच्या संघानं 52 धावा केल्या. सोलापूरच्या संघानं ही धावसंख्या 10 षटके 3 चेंडू 2 गड्यांच्या मोबदल्यात पार केली. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल पहाटे निधन झालं. निधन समय ते 91 वर्षांचे होते. 1980 आणि 1985 या दोन लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. कुचन यांनी राज्यभरातील 26 सहकारी सूतगिरण्या उभारण्यात मोठं योगदान दिलं आहे. तसेच अश्विनी आणि मार्कंडेय रुग्णालयाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यांनी देहदान करण्याचा संकल्प केला होता. पुणे सोलापूर महामार्गावरील मोहोळजवळील तेलंगवाडी परिसरात झालेल्या अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील 2 युवकांचा मृत्यू झाला. नागनाथ बिराजदार आणि संकल्प गुरव असे मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. येत्या 20 मे रोजी औषध विक्रेता संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी इथं 15 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासकांना सहकार विभागाकडून पुन्हा एकदा 4 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून काल 25 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता तापमान. सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल तापमान 41.8°, किमान तापमान 29.6°. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या अक्कलकोटमध्ये 2,784 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन. पंढरपुरात माजी सैनिकांसाठी उभारणार एकात्मिक कल्याण केंद्र. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकचं आज संकलन केलं होतं पत्रकार दत्तात्रय आराध्य यांनी.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.

0: साड़ी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साड़ी ची व्हरायटी जोड़ती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
1: लाहोटी साड़ी चाटी गल्ली सोलापूर.
2: श्रद्धा ऑप्टिकल्स कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी चक्क मोफत.
3: इम्पोर्टेड गॉगल्स, इम्पोर्टेड फ्रेम्स आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस, सर्व काही वाजवी दरात.
2: श्रद्धा ऑप्टिकल्स महापौर बंगल्यासमोर सोलापूर.
4: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
5: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
5: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह.
4: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
5: संपर्क 87 88 46 14 97.
6: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बार्शी. फोन 82 37 83 19.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
8: पण तू कसा ओळखलास?
7: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
1: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर.
9: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आंबा विकत घेताना किंवा विक्री करत असताना हा आंबा योग्य पद्धतीनं पिकवलेला आहे किंवा नाही हे ओळखणं देखील महत्वाचं आहे. चांगल्या दर्जाचा आंबा हा साधारणतः पारंपरिक पद्धतीमध्ये आडी घालून पिकवला जातो. मात्र अलीकडे अनेक रसायनांचा वापर करून देखील आंबा पिकवला जातो, ज्यालाच आपण कृत्रिम पद्धतीनं पिकवलेला आंबा म्हणतो. पारंपरिक किंवा नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या आंब्यापेक्षा तुलनेनं कृत्रिम पद्धतीनं पिकवलेल्या आंब्याला काहीसा कमी भाव असतो. त्यामुळं कृत्रिम आणि नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यातील फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा ओळखायचा असेल तर हा आंबा पिवळा, जर्द, चमचमीत आणि आकर्षक दिसतो. सोबतच फक्त सालच पिवळी झालेली असली तरी आतून फारसा हा आंबा पिकलेला नसल्यामुळं बोटानं किंचित दाबला तरी नरमपणाऐवजी आपल्याला कडकपणा जाणवतो. कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचा वास घेतला तर नैसर्गिक सुगंधाऐवजी थोडासा उग्र आणि नकोसा वाटणारा वास आपल्याला येतो. तसंच चवीला आंबटपणा देखील जास्त जाणवतो. कृत्रिम पद्धतीनं पिकवलेले आंबे घरी आणल्यानंतर त्याच्या सालीवर लगेच काळे डाग पडतात. 2 ते 4 दिवसातच साल खराब होऊ लागते. अशा आंब्यांची पचनीयताही कमी असते. त्यामध्ये भेसळयुक्त रसायनाच्या अंशामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. याउलट नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा ओळखणं अतिशय सोपं आणि सहज आहे. अशा आंब्याला भाव देखील जास्त असतो. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याची पिकवण्याची नैसर्गिक प्रक्रिया ही तुलनेनं सावकाश असते. त्याच्या सालीवर अतिसूक्ष्म लहान सुरकुत्या पडतात. फळ पिवळे धमक न होता हिरवट पिवळं राहतं. चमकदार रंगाऐवजी मातकट रंग दिसतो. नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा हा बोटाने थोडासा दाबून पाहिला तर अगदी सहज नरमपणा जाणवतो. योग्य पिकल्यामुळं आंब्यातील शर्करा आणि आम्लतेचं प्रमाण योग्य होतं. या फळाला विशिष्ट सुगंध येऊन घरामध्ये तो दरवळतो. आंबा नैसर्गिकरित्या टिकाऊ असतो. सालीवर काळे डाग, चट्टे पडणं असे प्रकार सहसा होत नाहीत. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याची चव ही अप्रतिम असते. असा आंबा खाण्याआधी 1.5 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून थोडा थंड झाल्यावर कापून खावा. उन्हाळ्यात चवीसोबतच थंडावाही यातून मिळतो. या आंब्याची पचनीयता चांगली असून तो आरोग्यासाठी धोकादायकही नसतो. अशा पद्धतीनं कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यापेक्षा

0: नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याला बाजारात भाव देखील जास्त मिळतो. सोबतच असा आंबा आरोग्यासाठी चांगला देखील ठरतो.
1: कृषी सल्ला आपण ऐकला. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आमच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. याशिवाय बाजारभाव आपण जाणून घ्याल आणि त्यानंतर साठवणुकीतील कीड व्यवस्थापन याविषयीचा ग्रामीण संवाद आपण ऐकू शकाल आजच्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूया कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम.
2: कीटकांच्या दुनियेत कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलंय रसिका तुळजापूरकर यांनी.
3: काजवा. या काजव्यांच्या साधारण 2000 जाती सर्वत्र आढळतात. अंटार्क्टिका खंडावर मात्र काजवा आढळत नाही बरं. काजवे निशाचर असल्यामुळे अर्थातच ते रात्री बाहेर पडतात आणि दिवसा लपून बसतात. या काजव्यांचा प्रकाश आपल्याला पाहायला तर छान वाटतो, पण या प्रकाशाची निर्मिती कशी होते पाहूया. काजव्यांचा प्रकाश हा पांढरा, पिवळा, नारंगी, हिरवा, निळा किंवा तांबडा असतो. यांच्या पोटाखाली पातळ पारदर्शक असं आवरण असतं. त्याच्या आतल्या बाजूला प्रकाशपेशींचा जाडसर असा स्तर असतो. या प्रकाशपेशींमध्ये ल्युसिफेरिन नावाचं रसायन असतं. हे रसायन ल्युसिफेरस विकराच्या सानिध्यात ऑक्सिजन बरोबर संयोग पावतं आणि त्यातूनच प्रकाशाची निर्मिती होते. काजव्याची प्रकाश निर्मिती हे जीवनदीप्तीचं उत्तम उदाहरण आहे. या काजव्यांच्या प्रकाशाचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. या प्रकाशाची तरंग लांबी 510 ते 670 नॅनोमीटर इतकी असते. या प्रकाशामध्ये अतिनील प्रकाश नसतो. प्रजनन काळात नराचा विशिष्ट रीतीने चमकणारा प्रकाश त्याच जातीच्या मादीला अनुरूप वाटला तर ती प्रकाशानेच त्याला प्रतिसाद देते आणि त्यानंतर त्यांचं मिलन घडून येतं. मिलनाचा हंगाम संपल्यानंतर नर काजवा मरून जातो. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातली जंगलं, पाणथळ जागा, दलदलीची जमीन, नद्या, तलाव, आर्द्रता प्रदान ठिकाणं, उष्णकटिबंधीय प्रदेश या सगळ्या ठिकाणी काजवे आढळून येतात. आपल्या महाराष्ट्रात भंडारा, लोणावळा, नाणेघाट, पुरुषवाडी, सिद्धगड, राजमाची, भंडारदरा, हरिश्चंद्रगड, कळसुबाई या वनक्षेत्रात तसंच घाटघर धरण, साम्रतगाव यासारख्या ठिकाणी होणारा काजवा महोत्सव प्रसिद्ध आहे. हा काजवा महोत्सव खास वसंत ऋतूत उन्हाळ्याच्या दिवसात जंगलामध्ये साजरा केला जातो. काजवा महोत्सव पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात, त्यांची छायाचित्र घेतात. माझं पर्यटकांना एकच सांगणं आहे की काजव्यांना पाहायला जा, पण त्यांना पकडू नका. पर्यटन महत्वाचं आहेच, पण त्याबरोबर काजव्यांची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे.
2: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
1: कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
2: प्रवेश प्रवेश प्रवेश. एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेजमधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. यावर्षीपासून सीईटीची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी

0: विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
1: मोबाईल 93-72-707-100.
3: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट. मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
0: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या. श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच. यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाय करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल. संपर्क 92703-50701 किंवा 94-230-680-31. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
4: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315-156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
5: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
4: मोबाईल 920-95-94-290.
5: वेळ 10:30 ते 8.
6: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
7: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
6: मोबाईल 91-72-710-499.
8: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
7: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
8: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95-79-790-940.
9: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
10: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
9: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
10: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
11: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
4: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
4: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
0: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफिल्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
4: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
0: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98-23-25

0: 78-63।
1: अगं बाई बाई बाई वैतागले गं बाई या दारूला।
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं, श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 96-37-91-22-88।
3: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
5: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
6: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
5: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
6: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
6: इयत्ता 3-12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह।
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
6: संपर्क 87-88-44-1497।
7: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर। जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
4: मोबाईल 77-19-92-22-55।
8: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा।
9: अहो पण कुठं?
8: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना।
5: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती, सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा। दैनंदिन शिल्कीवर व्याज,
8: नाही मुदतीची बाधा,
5: नाही TDS ची चिंता,
8: नाही नूतनीकरणाची गाथा।
5: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा। योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा।
8: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर।
5: मोबाईल 940-51-202-74।
8: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज।

आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 7 वाजले आहेत. आता जाहिरातीच्या प्रसारणानंतर एक गाणं गुणगुणण्यासाठी

श्रोते हो, आज गझल लोकसंगीत आणि चित्रपट संगीतातील ज्येष्ठ गायक मनहर उदास यांचा आहे वाढदिवस. 13 मे 1943 साली गुजरातमधल्या जेठपूर इथं त्यांचा जन्म झाला. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पार्श्वगायक म्हणून मनहर उदास यांना आपण ओळखतो. त्यांचा संपूर्ण परिवार हा संगीत क्षेत्राशी निगडीत असाच आहे.

त्यांचे बंधू पंकज उदास यांना गझलचा बादशाह असं आपण म्हणतो, तर त्यांचे दुसरे वडील बंधू निर्मल उदास हे देखील प्रसिद्ध गझल गायक आहेत. या संगीतप्रेमी परिवारामध्ये जन्म घेणारे मनहर, पंकज आणि निर्मल उदास यांना लहानपणापासूनच गाण्याची आणि मोठ्या कलाकारांना ऐकण्याची आवड होती. मनहर उदास यांनी भावनगर इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते नोकरीसाठी मुंबईत आले. काही काळ त्यांनी नोकरीही केली, पण याच दरम्यान त्यांची भेट झाली संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर. पुढे संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्याकडून एक गाणं गाऊन घेतलं, त्यांच्या विश्वास या चित्रपटासाठी ते गाणं होतं. आणि अशा प्रकारे मनहर उदास यांचा प्रवेश बॉलिवूडमध्ये झाला. पुढे त्यांना ब्रेक मिळाला तो एस टी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या अभिमान या चित्रपटासाठी. लता मंगेशकर यांच्याबरोबर मनहर उदास यांनी गायलेलं हे गीत अतिशय लोकप्रिय झालं. मनहर उदास यांनी 450+ अधिक चित्रपटांसाठी गाणी गायलेली आहेत. गुजराती भाषेतही त्यांनी अनेक गाणी गायली. काही भजनही त्यांची लोकप्रिय आहेत. मनहर उदास यांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांनी लता मंगेशकर यांच्यासमवेत गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं अभिमान या चित्रपटातलं गीत ऐकूया. संगीत एस टी बर्मन यांचं.

अभिमान या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मनहर उदास यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत एस टी बर्मन यांचं होतं. आणि याबरोबरच एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी,
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिश्वा शर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील

पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, जिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पद प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरुपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे. देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत अशा काळात बांदा गावातले मानसोपचारतज्ञ डॉ रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसलं आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून

0: केलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 99व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला. त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45° सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला स्वयं यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत.
3: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता.

लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
2: संपर्क 87 88 46 14 97।
3: उन्हाळ्यासाठी 50-75-90% क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील। सुलाठे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी। फोन 82-37-83-19-90।
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
6: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
7: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94-218-76-055।
8: श्रोत्यात आमच्या कार्यक्रमासंबंधीच हे निवेदन।
9: श्रोते हो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीस लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील। त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15 आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा।
8: आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 7:25 होत आहेत। आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल,

0: की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल की कुठे जावं आणि कुठे जी कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा.
1: नाही आता आपण पाहतो आयटीआयतनं मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाहीये पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादा आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे. तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो, हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते म्हणजे पावडर असो किंवा बाकीच्या एक्स्ट्रॅक्शन साठी. इट टेक्स लॉट ऑफ टाइम म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झालाय तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलंय, आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचा जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या 8 शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
0: नक्कीच, खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा टियर 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
1: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहितीये की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी येते, पहिली पायरी ते उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे. पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय तर वी स्टार्ट विथ द निगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप्स इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण या दोन्ही भागात करावी लागते.
0: सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो. फंडिंग, विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
1: आम्ही आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, आम्ही फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक सीएम महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आता 2 मोठे फंड प्लॅन करतोय, काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण जीडीपीमध्ये कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
0: नक्कीच सर, स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
1: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं चॅट जीपीटी आलंय, जेमिनाय आलंय, ते याच्यामुळे आणि एआय येतंय, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार. आपण जसं 90s किंवा 80s म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्यापुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स 1000 आहे पण माणसाची गरज ही कधीच

0: समजणार नाही. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील. आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, ही लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप ऍक्च्युअली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केला, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात, तर त्यासाठी विभाग कशा पद्धती

0: तर त्यासाठी विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहे?
1: महिलांसाठी तर आमची प्रायोरिटी आहे आणि ऍक्च्युली बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात महिलांचं आपल्याला योगदान पाहिजे आणि ऍक्च्युली त्या 50% पण स्टार्टअप्समध्ये पाहिजे. आम्ही त्या उद्देशातनं काम करतोय. आम्ही आता एक विमेन एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स करतोय. ही गावातल्या शहरातल्या निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितेमध्ये आता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ॲज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डाएट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. तर विमेन इंडेक्स साठी आम्ही एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्सवर काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही एक स्कीम केली आहे, तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना त्यांना आम्ही मदत करतोय त्या स्कीमच्या थ्रू. आणि आता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतोय, विमेन एंटरप्रेन्युअरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो लोकल असो या सगळ्या महिलांना त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ऍडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायचे की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं बीएससी झालंय, बीकॉम झालं, काही जणांचं एमएससी झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी बीएससी झालेली मुलगी असेल, बीकॉम झालेली असेल किंवा एखादीने समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिलाय, पॉलिसी लिहिली आहे आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुलफॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ऍक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाइम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्युअरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबल मध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे, ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात. त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे, आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला आहे.
0: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
1: तरुणांसाठी आहेत
0: तिथे. नक्कीच सर, आपण म्हणतो की स्टार्टअप ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
1: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो, घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे. आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे. त्याच्यामुळे पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
0: नक्कीच सर. श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं, तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या

अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं. आता काही निवेदनं.
2: पाणी म्हणजे जीवन. पाण्याचा वापर आपण अत्यंत काटकसरीनं केला पाहिजे. आंघोळ करताना किंवा इतर वेळी काटकसरीनं पाणी वापरा. भांडी स्वच्छ करताना आणि कपडे धुताना जास्त पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. हॉटेलमध्ये आणि घरी सुद्धा पाणी पिताना जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्या. जास्त पाणी सांडू नका. सार्वजनिक अगर खाजगी नळावर किंवा हापशावर देखील पाणी वाया जात असेल तर तिथं पाण्याचा काटकसरीनं वापर करा. श्रोतेहो, अन्नधान्य किंवा इतर वस्तू आपल्याला मिळू शकतील परंतु पाणी मिळू शकणार नाही. तेव्हा पाण्याची काळजी घ्या आणि दररोज जवळपासच्या 10 व्यक्तींना पाणी काटकसरीनं वापरण्याची विनंती करा. पाणी म्हणजे अमृत आहे असं समजूनच त्याचा काटकसरीनं वापर करा.

0: श्रोतेहो, दोहा म्हणजे दोन ओळीतील छंदोबद्ध काव्य. दोहा हा हिंदी साहित्यातील सर्वात प्रसिद्ध आणि परिणामकारक छंद आहे. संत रविदास, कबीर, सूरदास, तुलसीदास, मीराबाई, रहीम, गुरुनानक, बिहारी यांच्या दोह्यांचा आस्वाद आपण या दोहावली या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. दर गुरुवारी विचारपुष्प या कार्यक्रमात सकाळी 6:25 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर. आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र FM बँड 103.4 MHz. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता जाहिरातीच्या प्रसारणानंतर भावधारा हा कार्यक्रम.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

भावधारा या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत बाब बोरकर यांचं आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी. श्रोतेहो, आकाशवाणी सोलापूर आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही श्रोत्यांपर्यंत पोहोचते आहे. आकाशवाणी सोलापूरच्या फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब हँडलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद आता कुठेही आणि केव्हाही घ्या. तर मग आजच जोडा आकाशवाणीशी आणि अनुभव घ्या आकाशवाणी ऑन सोशल मीडिया या नव्या प्रवासाचा. आता भावधारा या कार्यक्रमात यानंतर यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत मंगलानाथ यांच्या स्वरात.

मंगलानाथ यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार यशवंत ते. भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर आपण ऐकूया अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत भूपेंद्र यांच्या स्वरात.

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं वंदना विडणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं डी एस रुबेन यांनी. भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं, संगीतकार बाळ कर्वे.

0: 8655 आता ऐकूया साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सोलापुरातील सुप्रसिद्ध एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन अर्थात मणका रोगतज्ञ डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाइन केअर अँड टायनी ग्लँड क्लिनिक दत्त चौकातल्या टोळाच्या बोळात आहे. हॉस्पिटलचा मोबाईल क्रमांक आहे 78 87 73 54 82. डॉक्टर साठे सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आज आपण बोलूया पाठदुखी कंबरदुखी आणि चालताना होणारे त्रास याबद्दल. विशेषतः पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये पाठदुखी आणि कंबरदुखीचे आजार जास्त आपल्याला जाणवतात. तर पाठदुखी म्हणजे काय, सुरुवातीला काय सांगायला?
2: पाठ आणि कंबर हे साधारण जनरली कधी कधी आपण एकमेकांसाठी शब्द वापरतो, पण पाठ म्हणजे थोडा वरचा भाग असतो आणि कंबर म्हणजे शेवटचे पाच जे मणके असतात आपल्या स्पाईनचे, तर त्या एरियातनं जे पेन येतं त्याला आपण कंबरदुखी असं म्हणतो.
1: बर.
2: आणि पाठदुखीमध्ये थोडासा वरच्या भागात हे दुखणं असतं, परंतु बऱ्याचदा हे इंटरचेंजेबली टर्म्स वापरले जातात की कधी पाठदुखी म्हणलं जातं कधी कंबरदुखी म्हणलं जातं, पण साधारणतः मेडिकल नॉलेजच्या दृष्टीने साधारण आम्ही त्यांना सिमिलर कन्सिडर करतो.
1: पण कशामुळे होऊ शकते पाठदुखी साधारणपणे?
2: साधारण पाठदुखी कशामुळे होते तर कधी कधी पाठीचे स्नायू आकुंचन पाहून जातात आणि ते आकुंचन पाहून ऍज अ प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स टू सम पेनफुल स्टिम्युलस, म्हणजे कुठलाही पेन जे आहे पाठीच्या मणक्यामुळे येणार, हे जनरली आपण तीन प्रकारांमध्ये डिवाइड करू शकतो.
1: बर.
2: डिपेंडिंग ऑन कोणती नर्व इरिटेट होते किंवा कोणत्या नसेवर दाब पडतोय.
1: बर.
2: तर जनरली तीन प्रकारे हे पाठीचं दुखणं आपल्याला एक्सप्लेन करता येतं. पहिलं पाठीचं दुखणं असतं की दोन मणक्यांच्या मध्ये असलेल्या फॅसेट जॉईंट मधल्या आर्थरायटिसमुळे, म्हणजे दोन मणक्यांच्या मधले जे छोटे छोटे जॉईंट असतात त्याच्यात सूज येते, त्यांची झीज होते आणि त्याच्यामुळे पेन येतं, त्याला फॅसेटल पेन किंवा फॅसेट जॉईंटमुळे होणारं पेन म्हणतो. हे एक प्रकारचं पेन. दुसऱ्या प्रकारचं पेन असतं की दोन मणक्याच्या मधली जी चकती असते तिला तडे जाऊन त्याच्यामध्ये काही प्रमाणात डिजनरेशन होऊन त्याला तडे गेल्यामुळे उसवली जाऊन जे दुखणं होतं त्याला आपण मिडलाईन बॅक पेन किंवा डिस्कोजेनिक बॅक पेन म्हणतो.
1: बर.
2: तर ते चकतीमुळे होणारं पेन. आणि तिसरं पेन ज्याला मी रॅडिक्युलोपथी किंवा रेडिएटिंग पेन किंवा शूटिंग पेन किंवा सायाटिका सारखं पेन म्हणतो.
1: बरोबर.
2: तर हे ग्रॉसली तीन प्रकारची पाठदुखी कंबरदुखी असते आणि प्रत्येकाची कारणं आणि उपचार वेगळे असतात.
1: श्रुदेहो आपल्यालाही पाठदुखी कंबरदुखी किंवा चालण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांना भेटू शकता. डॉक्टरांचा पत्ता साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर, दत्त चौक, टोळासा बोळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482. काही वेळेला सतत कॉम्प्युटरवरती जेव्हा काम करतो तेव्हा माऊस आपल्याला वापर करावा लागतो, सारखी बोटं हलवावी लागतात, मग त्यामुळे देखील थोडीफार पाठदुखी कधी कधी जाणवते, त्याचंही काही कारण असू शकतं का?
2: नाही तसं तर काही
1: त्याच्यामध्ये काही शक्यता नसते. मग आता हे पाठ म्हणजे फक्त वरचा भाग दुखत असतो आणि कंबर म्हणजे खालचे कंबरेचे सर्व हे दुखत असतात, मग कंबरदुखी होण्याची शक्यता का, कशामुळे होते?
2: तर कंबरदुखीची कारणं काय आहेत की बऱ्याच वर्षानुसार आपला जो मायक्रो ट्रॉमा असतो, म्हणजे मोठ्या प्रमाणावर बाईक चालवणे, स्मोकिंग करणे, ह्याच्यामुळे जो छोटा छोटा मार कमरेला लागत राहतो, फॉर एक्झाम्पल खड्ड्यात गाडी गेली किंवा स्पीड ब्रेकरवरनं गाडी चालवली किंवा रिक्षामध्ये आपण पाठीमागे बसलो किंवा बसमध्ये पाठीमागे बसल्यावर चोर जोरात हादरे बसतात, तर ह्या सगळ्या हादऱ्यांमुळे पाठीच्या मणक्यातले छोटे छोटे जॉईंट असतात त्यांना सूज यायला चालू होते आणि मग ते कंबरदुखीमध्ये त्याचं रुपांतर होतं. तसंच वजन ज्यांचं खूप जास्ती आहे त्यांना सुद्धा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पुढे शिफ्ट झाल्यामुळे कमरेवर ताण जास्ती पडतो आणि कंबरदुखी चालू होते. प्रेग्नंट बायकांमध्ये जसं जसं बाळ मोठं होतं तसं तसं त्याचं पोटाचं वजन वाढत जातं आणि त्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शिफ्ट होतो आणि स्पाईनवर मणक्यावर अजून ताण पडतो आणि कंबरदुखी चालू होते. तर हे त्यातलं एक

0: कारण झालं.
1: बरोबर आहे.
2: श्रोते हो, पाठदुखी कंबरदुखी याबद्दलची अधिक माहिती आपण या नंतरच्या भागात घेणार आहोत. डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाईन केअर सेंटर दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे. आपण तिथे येऊन डॉक्टरांना भेटू शकता. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482. डॉक्टर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
3: साठेच ऑर्थोस्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम, तर सकाळी 9:20 चला जाऊया ट्रेकिंगला या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, लेखन आणि अभिवाचन सुनीता तारापुरी यांचं, तर 10:00 चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. हे आमच्या सकाळच्या प्रसारण सभेतील काही ठळक कार्यक्रम. आता एक नाट्यगीत आपण ऐकणार आहोत. विद्याधर गोखले यांचं वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं नाटक आहे शाब्बास बिरबर शाब्बास, आणि स्वर रामदास कामत, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांचा.

शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं. रामदास कामत, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीत वसंत देसाई यांचं होतं. आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक

इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी एआयएडीएमकेच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत टीव्हीकेकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून एआयएडीएमके या पक्षात दोन गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी

डीएमके या पक्षात दोन गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलुमणी यांच्या एआयएडीएमके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा पाचवा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडवीय, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून

0: ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021 विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40 ते 50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र FM बँड 103.4 MHz. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रोते हो, आता काही व्यक्तिविशेष आणि मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. आज ज्येष्ठ अभिनेत्री, निर्मात्या, लेखिका विमल घैसास यांचा आहे जन्मदिन. 13 मे 1920 साली त्यांचा जन्म झाला. श्रोते हो, वाचन आणि लेखन याची आवड लहानपणापासूनच विमल घैसास यांना होती. लहानपणीच त्यांनी कवनं लिहायला सुरुवात केली होती. वयाच्या 15व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. कुटुंब सांभाळत असतानाच त्यांनी कला आणि अध्यात्माचा अभ्यास केला. हे सगळं करत असताना उर्दूचं ज्ञान आवश्यक म्हणून सासऱ्यांशी बोलून घरीच एक मौलवीकडून त्यांनी उर्दू भाषा सुद्धा शिकून घेतली. विमल घैसास यांना शिक्षणाची प्रचंड ओढ तर होतीच, पण त्यांना त्याबद्दल खूप आदरही होता. पुढे त्यांनी संस्कृत, इंग्रजी या भाषा सुद्धा अवगत केल्या. 1945 साली त्यांनी नाट्यमंदिर या नावाची नाटक कंपनी काढली. त्यासाठी त्यांनी नाटकं लिहून ती रंगभूमीवर आणली. त्या नाटकांसाठी गाणीही त्यांनी त्या काळी लिहिली. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या काळात त्यांनी विमल घैसास आणि पार्टी या कलापथकाची स्थापना केली होती. त्याच्या त्या संचालिका होत्या आणि सगळं लिखाण त्याच करत असत. त्या काळात या कलापथकानं उत्तमोत्तम कार्यक्रम केले. जवळपास 3000 कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये केले आणि त्याचाच सन्मान म्हणून महाराष्ट्र सरकारनं त्यांचा गौरव केला होता. मुंबई मराठी साहित्य संघाकडूनही त्यांचा गौरव आणि सत्कार झाला.

पुढे त्यांनी भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांचा प्रभावी प्रचार करण्यासाठी अनेक कार्यक्रम केले. विमल घैसास यांनी कुबेर, जरा जपून, कुंकवाचा धनी, हिरवा चुडा, सप्तपदी, बाळा जोजोरे, श्यामची आई, बदला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचबरोबर त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. कुलवधू, संत तुकाराम, संशय कल्लोळ, खडाष्टक, शेजारी पाजारी, सावळा गोंधळ, पठ्ठे बापूराव आणि तो मी नव्हेच या नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केलेल्या होत्या. संत तुकाराम या नाटकातली त्यांची भूमिका, त्याचं खूप कौतुक झालं होतं. श्रोतेहो, विमल घैसास यांना आज जन्मदिनी विनम्र आदरांजली. आणि त्यांनी अभिनय केलेल्या बदला या चित्रपटातलं गीत ऐकूया. उषा मंगेशकर, सुधा कानडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, संगीत एन दत्ता, तर रचना विमल घैसास आणि दत्ता केशव यांची.

बदला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आज मराठीतील ज्येष्ठ कवी प्राध्यापक विनायक महादेव उर्फ वी म कुलकर्णी यांचा आहे स्मृती दिन. 7 ऑक्टोबर 1917 साली सांगली जिल्ह्यातल्या मणेराजुरी इथं त्यांचा

झाला. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुणे इथं आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि पीएचडीचं शिक्षण त्यांनी मुंबईमध्ये घेतलं. त्यानंतर बेळगाव इथल्या एका कॉलेजमध्ये ते 1946 ते 1950 या काळात ते काम करत होते. त्यानंतर 1977 पर्यंत सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये त्यांनी 27 वर्ष ज्ञानार्जनाचं काम केलं. या काळात त्यांनी ज्ञानार्जन केलेले 3 नामवंत विद्यार्थी म्हणजे लेखक आणि समीक्षक असलेले निर्मलकुमार फडकुले, साहित्यकार युम पठाण आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे. त्यांनी अनेक बालगीतंसुद्धा लिहिलेली आहेत. 10वीच्या पुस्तकामध्ये त्यांची कविता, त्याचाही समावेश झालेला आहे. वि म कुलकर्णी यांनी निरनिराळ्या ठिकाणी कविसंमेलनामध्ये भाग घेतला. त्यांच्या कविता श्रोत्यांना अतिशय पसंत पडत होत्या. न्याहारी हा त्यांचा संग्रह आणि विसर्जन ही कादंबरी त्यांची विशेष लोकप्रिय ठरली. याशिवाय पहाटवारा, कमळवेल, अश्विनी, भाववाणी, पाऊलखुणा, प्रसाद रामायण, मृगधारा हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.

लहान मुलांसाठीही त्यांनी बरीच गाणी गायली. त्यांनी संपादन या क्षेत्रातही काम केलं. वृत्त आणि अलंकार, साहित्य दर्शन, झपुर्झा, पेशवे बखर, साहित्य शोभा, वाचनमाला या ग्रंथांचं संपादन त्यांनी केलं. कवितेप्रमाणेच कथा, कादंबरी, टीकात्मक आणि संपादित ग्रंथ अशी त्यांची ग्रंथसंपदाही आहे. गरिबांचं राज्य या त्यांच्या कथेचा चित्रपटही गाजला होता. राज्य सरकारनं उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांचा गौरव केला होता. गदी माडगुळकर पुरस्कार, भारत आंबे बालसाहित्यिक पुरस्कार या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे ते मानकरी होते. विमल कुलकर्णी यांचं निधन झालं 13 मे 2010 साली. त्यांना विनम्र आदरांजली. श्रोतेहो, विमल कुलकर्णी यांचं एक बालगीत आमच्या संग्रही आहे. हे खरं तर पावसावर आधारित असं हे बालगीत. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण या शब्दरूपी धारांमध्ये आपण नक्कीच भिजून जाऊया.

0: तर रोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

मराठी गाणी आपण ऐकत आहोत, त्याचबरोबर आजचे काही व्यक्तिविशेषही आपण जाणून घेत आहोत. आज अष्टपैलू अभिनेत्री अमृता सुभाष यांचा आहे वाढदिवस. 13 मे 1979 साली त्यांचा जन्म झाला. अमृता सुभाष आज पठडीबाहेरच्या चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून अतिशय उत्तम अशा भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. त्याचबरोबर लेखिका, गायिका आणि संगीतकार म्हणूनही त्यांनी काम केलं. एक प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून अमृता सुभाष यांची ओळख आहे. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थिनी असलेल्या अमृता यांनी एनएसडीमध्ये असतानाच अनेक मराठी, हिंदी आणि जर्मन नाटकांमध्ये काम केलं. तिथं सत्यदेव दुबे यांच्याकडून अभिनयातले बारकावे त्यांनी शिकले. अभिनय आणि संगीताचं बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडून मिळालं. अनेक नाटकांमधील बहारदार भूमिकांमुळे अमृता यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. ती फुलराणी या नाटकातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. त्याचबरोबर श्वास या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. 2004 मध्ये श्वास या चित्रपटाला 51व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. शिवाय ऑस्करमध्येही या चित्रपटानं भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं.

नाटक आणि चित्रपटांबरोबरच काही मालिकांमध्येही अमृता सुभाष यांनी काम केलं. त्या उत्तम अभिनेत्री तर आहेतच, पण गायिका म्हणूनही त्यांनी काही गाणी गायलेली आहेत. शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. जाता जाता पावसानं हा त्यांचा अल्बम प्रकाशित झालेला आहे. याशिवाय हापूस आणि अजिंठा या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केलं. श्रोतेहो, अमृता सुभाष यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि त्यांनीच गायलेलं एक गीत ऐकूया.

0: अमृता सुभाष यांनी गायलेलं शंकर अवसरे यांचं गीत आपण ऐकलं. प्रदीप वैद्य यांचं संगीत होतं.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह।
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
3: संपर्क 87 88 46 14 97।
4: श्रोतेहो, आज प्रसिद्ध मराठी कवी आणि गायक संदीप खरे यांचा आहे वाढदिवस। 13 मे 1973 साली त्यांचा जन्म झाला। संदीप खरे यांनी 4th मध्ये असतानाच पहिली कविता केली होती। अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्यांनी कविता आणि कथा या विषयामध्ये अनेक पारितोषिकं मिळवली। महाराष्ट्र साहित्य परिषदेनं आयोजित केलेल्या उमलते अंकुर या कार्यक्रमामध्ये त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीनं महत्वाची घटना ठरली। मौनाची भाषांतरे, नेणीवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता आणि अगोबाई ढग्गोबाई या त्यांच्या कविता संग्रहाची विक्रमी विक्री झाली आणि त्यांनी स्वतः स्वरबद्ध केलेल्या, त्याचबरोबर सलील कुलकर्णी आणि अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या सीडीही त्यांनाही खूप लोकप्रियता मिळाली। आयुष्यावर बोलू काही हा त्यांचा कार्यक्रम तर गेली कित्येक वर्ष हाऊसफुल गर्दीमध्ये सुरू आहे। 1200 प्रयोगाजवळ पोहोचलेला हा कार्यक्रम एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून आपण सगळेजण जाणतो।

श्रोतेहो, संदीप खरे यांच्या अनेक कविता लोकप्रिय आहेत. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, किंवा मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, लव्ह लेटर लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं, दमलेल्या बाबांची कहाणी, डिपाडी डिपांग यासारख्या त्यांच्या रचना या खूप लोकप्रिय झाल्या आणि संदीप खरे हे नाव घराघरात पोहोचलं. संदीप खरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण देऊया आणि त्यांनीच गायलेलं, लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया.

संदीप खरे यांनी गायलेलं लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, जगभरातील मराठी रसिकांमध्ये विशेषतः युवा पिढीमध्ये संदीप खरे यांच्या कविता अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांना वाढदिवसाच्या आपण परत एकदा शुभेच्छा देऊया आणि त्यांचंच आणखीन एक गीत ऐकूया त्यांच्याच स्वरात. संगीतही संदीप खरे यांचंच.

0: संदीप खरे यांनी लिहिलेलं संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं गीत आता आपण ऐकलं. काही मराठी गाणी आणि व्यक्तिविशेष आपण जाणून घेतले आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:15 वाजले आहेत.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्रीराधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87884-1497.
0: आता खमंग रुचकर हा कार्यक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
6: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
5: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
7: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
8: श्रोतेहो नमस्कार. खमंग रुचकर या कार्यक्रमात मी मृणाल
9: आणि मी जोया
8: आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. जोया, आज काय आणलेस हे डब्यामध्ये?
9: हे बघ, ही चटणी आहे. कशाची आहे तू अंदाज आला बरं?
8: थोडीशी हिरवा रंग दिसतोय आणि वास तर मला कढीपाल्याचा येतोय.
9: अगदी बरोबर आहे, कढीपत्त्याची चटणी आहे.
8: अरे वा वा वा, म्हणजे वास तरी खमंग येतोय.
9: हो, आणि ही
8: कशी केलीस ग पण तू ही चटणी?
9: ही चटणी खूप हेल्दी पण आहे आणि तुला माहिती आहे ना, केस चांगले होतात, आपली स्किन चांगली होते.

0: आणि हेल्थचे पण खूप सारे बेनिफिट्स त्याच्यामुळे होतात.
1: बरोबर. पण जोया बघ ना, म्हणजे कडीपाला आपण फोडणीमध्ये जिरे मोहरी टाकले की घालतो आणि तेवढाच खाताना पहिल्यांदा काढून टाकतो, त्या मनानेही मग कढीपत्त्याची चटणी म्हणजे कढीपत्ता पण पोटात जाईल ना.
0: हो, आणि याच निमित्तानं कढीपत्ता पूर्ण खाता देखील येईल, काढता येणार नाही आपल्याला, ते काढता येणार नाही.
1: मग चला आता झटपट साहित्य सांग बरं काय लागणार आहे याच्यासाठी.
0: कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी हे बघ मृणाल, सुरुवातीला 2 वाट्या कढीपत्त्याची पानं घ्यायची, 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे उडीद डाळ, 2 चमचे शेंगदाणे आणि 1 चमचा जिरं.
1: बर.
0: 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 चमचे सुकं खोबरं, 2 चमचे तेल, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा धन्याची पावडर.
1: बर.
0: 1 छोटा तुकडा चिंचेचा घ्यायचा किंवा 1.5 चमचा आमचूर पावडर सुद्धा घेऊ शकतो.
1: बर.
0: आणि 1 छोटा गुळाचा खडा आणि चवीपुरतं मीठ.
1: बर. साहित्य थोडं जास्त आहे पण अगदी घरातलं आहे आपल्या, त्यामुळे आपल्याला काही फार तयारी करायची गरज नाही. तरी मी एकदा साहित्य सांगते. 2 वाट्या कढीपत्त्याची पानं, 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे उडीद डाळ, 2 चमचे शेंगादाणे, थोडेसे जिरे लागतील, 7-8 लसूण पाकळ्या, 3 चमचे सुकं खोबरं, थोडस तेल लागेल, लाल तिखट, धणे पावडर, 1 छोटा तुकडा चिंच किंवा तू म्हणालीस तसं आपण आमचूर पावडर पण घेऊ शकतो, गुळाचा खडा आणि चवीपुरतं मीठ.
0: हो, अगदी बरोबर.
1: चला आता झटपट सांग ही चटणी.
0: बघ मृणाल, ही चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला कढीपत्त्याची पानं ना स्वच्छ धुवून सुती कापडामध्ये सुकवायची आणि याची काळजी घ्यायची की पानांमध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची. मग गॅसवर सुरुवातीला कढई ठेवायची आणि त्यात सुकं खोबरं किंचित सोनेरी रंगाचं होईल तिथपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर, भाजून झाल्यानंतर ताटात काढायचं आणि मग त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं. ते तेल थोडस तापलं की मग चणा डाळ मंद आचेवर सतत ढवळत खरपूस असं भाजून घ्यायचं. पण मृणाल, काळजी घ्यायची की जास्त करपायला नाही पाहिजे,
1: म्हणजे त्याच्यावर डाग यायला नको.
0: हो, डाग पडू नयेत म्हणून. चणा डाळ भाजल्यानंतर ती चणा डाळ ताटात काढायची आणि मग त्याच कढईमध्ये पुन्हा उडीद डाळ सुद्धा हलक्या आचेवर हलकीशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. त्यात शेंगदाणे थोडे काळे डाग पडेपर्यंत
1: भाजून, शेंगदाणे थोडेसे आपल्याला जास्त भाजायचे म्हणजे त्याला खमंग चव येईल.
0: हो, भाजून घ्यायचे आणि मग ताटात काढायचे. त्यानंतर लसूण आणि जिरे
1: हे पण आपल्याला भाजून घ्यायचे का?
0: हो, हे सुद्धा भाजून घ्यायचं त्याच्यासोबत. आणि सगळ्यात शेवटी कढीपत्त्याची पानं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची.
1: म्हणून तू मघाशी म्हणालीस की त्याला पाणी राहायला नको.
0: हो. आणि मृणाल, हे सगळं साहित्य जे आहे ना ते थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि त्यामध्ये लाल तिखट, धने पावडर आणि आवडत असेल तर अगदी छोटा गुळाचा खडा आणि चटपटीत चवीसाठी चिंच, आणि जर चिंच नसेल तर मी सांगितल्यासारखं आमचूर पावडर, तर किंवा असंही चालतं, चाट मसाला सुद्धा चालतं.
1: बर.
0: हो, मग ते त्यात मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरमध्ये त्याला फिरवून घ्यायचं. पण असं करायचं की चटणी थोडीशी रवा राहायला पाहिजे.
1: बरोबर.
0: त्याची चव खूप, तेव्हा त्याची चव खूप छान वाटते.
1: अच्छा अच्छा. अरे वा, खूपच छान. म्हणजे ही चटणी सगळ्या डाळी आहे त्याच्यामध्ये आणि शिवाय आंबटपणासाठी आपण थोडासा आमचूर पावडर किंवा चाट मसालाही घालू शकतो. तर अशी खमंग आणि चटपटीत चटणी आहे नाही काही.
0: हो, आणि ही चटणी आपण बनवल्यानंतर एका किंवा एखाद्या बर्नीमध्ये काढू शकता आणि हवाबंद बर्नीत ती स्टोअर करू शकते.
1: म्हणजे ही टिकणारी आहे नाही?
0: 2 ते 3 महिने ही चटणी टिकणार.
1: अरे वा वा, मस्त आहे. म्हणजे काहीतरी तोंडी लावायला नसेल तेव्हा ही चटणी अतिशय चटपटीत आणि पौष्टिक.
0: हो, पौष्टिक पण आहे आणि याच्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा मी सांगितल्यासारखे खूप आहेत. खूप गुणकारी अशी ही चटणी आहे आणि कढीपत्त्यामध्ये मी तुला सांगितल्यासारखं की असंख्य गुणधर्म आहेत, केस, त्वचा किंवा पोट्यांचे विकार यासाठी अनेक समस्यांवर कढीपत्ता हे खूप उपयुक्त आहे.
1: नक्कीच नक्कीच. तेव्हा आता आपण मी तरीही नक्कीच चटपटीत अशी कढीपत्त्याची चटणी नक्की करणारे आपले श्रोतेही नक्कीच करतील. पण आता आपण मात्र थांबूया आणि पुन्हा आपण भेटणार आहोतच अशा एका नवीन पदार्थासह
0: अगदी
1: आपल्या खमंग रुचकर या कार्यक्रमात. तोपर्यंत मी मृणाल
0: आणि मी जोया
1: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: काय चालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आता क्रमशः अभिवाचन।
2: चला जाऊया ट्रेकिंगला। या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकूया।
3: मित्रांनो, कर्नाटक हे पर्यटनदृष्ट्या अतिशय प्रगत असं राज्य। कर्नाटक राज्य सरकारनं पर्यटन हे औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करून पर्यटन विकासाकरता राज्यातून प्रेक्षणीय स्थळांचे अ ब क अशा तीन गटांमध्ये वर्गीकरण करून 263 प्रेक्षणीय स्थळांना पर्यटनदृष्ट्या अधिकाधिक विकसित करण्याचा योजनाबद्ध कार्यक्रम आखला। आणि महत्वाचं म्हणजे त्याकरता केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता खासगी उद्योगधंद्यांना प्राधान्य आणि प्रोत्साहन देऊन वेगानं विकास घडवून आणण्याची प्रक्रिया देखील फार पूर्वीच सुरू केलेली आहे। साहजिकच कर्नाटक पर्यटकांचं नंदनवन होतंय। निसर्गानंही या राज्याला भरभरून दिलेलं आहे। आल्हाददायी समुद्रकिनारे दिले आहेत, तसं उत्तुंग डोंगरमाथे आणि थंड हवेची गिरीस्थानंही। वन्य पशु पक्षी वनस्पतींनी समृद्ध अशी निबिड अरण्य दिली आहेत। जलप्रपातांची मालिकाच इथल्या डोंगर दऱ्यांमध्ये आढळते। जुन्या काळातले राजे रजवाडे संस्थानिक यांनी उत्तम कलाकुसरीची मंदिरं राजवाडे आणि अन्य भव्य वास्तू उभारून कर्नाटकच्या वैभवात भरच घातलेली आहे। उत्तर कर्नाटकचा विजापूर गुलबर्गा रायचूर आणि खाली कारवार मंगळूर असा काही भाग सोडला तर उर्वरित कर्नाटकात बेचैन करणारा उन्हाळा नसतो, त्यामुळे पावसाळ्याचे 2-3 महिने वगळता तिथं पर्यटकांची सतत गर्दी असते। निळाशार समुद्र, उंच पर्वतराजी आणि दाट जंगलं यामुळे जमीन पाणी आणि हवेतल्या अनेक साहसी क्रीडा प्रकारांसाठी ही भूमी आदर्श आहे। असे कितीतरी क्रीडा प्रकार राज्याच्या विविध भागात रुजलेले आहेत। पदभ्रमण हा कर्नाटकातला सगळ्यात लोकप्रिय साहसी पर्यटन प्रकार। निसर्गप्रेमी असोत, पर्यावरण अभ्यासक असोत किंवा प्राणी पक्षी निरीक्षक, पदभ्रमणाचा पर्याय सगळ्यांनाच खुणावतो। उत्तर कन्नडामधल्या सह्याद्रीच्या दक्षिण रांगांपासून कूर्गमधल्या शोला जंगलांपर्यंतचा परिसर हा पदभ्रमणाकरता पोषक असा आहे। या परिसरातल्या कूर्ग, चिकमंगळूर, कन्नडा, शिमोगा आणि हसन तालुक्यात अक्षरशः शेकड्यानं लहान मोठे ट्रेक रूट्स आहेत। कुद्रेमुखा, कुमार पर्वत, कोडाचारी यासारखी शिखरं आहेत। बंडीपूर, नागरहोळेसारखी अभयारण्य, उद्यानं आहेत आणि कित्येक दूधसागरी धबधबे देखील। कुद्रेमुखाची उंची 1892 मीटर आहे। हे पश्चिम घाटातलं दुसऱ्या क्रमांकाचं उच्च शिखर, घनदाट अरण्यानं वेढलेलं। कुद्रेमुखाचं जंगल उडुपी, दक्षिण कन्नड आणि चिकमंगळूर जिल्ह्यात पसरलंय। 1916 साली तिथली वृक्षतोड रोखण्याकरता कुद्रेमुख राखीव जंगल म्हणून जाहीर केलं गेलं। पुढे 1987 मध्ये त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला। सह्याद्रीतल्या राखीव सदाहरित जंगलांपैकी हे सगळ्यात मोठं जंगल समजलं जातं। त्याचं क्षेत्रफळ साधारण 600 चौरस किलोमीटर आहे। या जंगलात वाघ, बिबट्या, गवे, चितळ, माकडं, वानरं, कोल्हा, साळींदर, मुंगूस, शेकरू असे सस्तन प्राणी आणि ट्रोजन, धनेश, चास, स्वर्गीय नर्तक म्हणजे पॅराडाईज फ्लाय कॅचर, कस्तुरी मृग, कापशी म्हणजे ब्लॅक विंग्ड काईट असे पक्षी दिसतात। जैवविविधतेनं समृद्ध असं हे जंगल वृक्षप्रेमी अभ्यासकांकरता पर्वणी आहे, त्यामुळे तिथं ट्रेकबरोबरच नेचर वॉक किंवा वाईल्ड लाईफ सफारी देखील होते। 3-4 दिवसांच्या मोहिमेत जंगल सफारी, कॅम्पिंग, पक्षीप्राणी निरीक्षण, वनस्पती अभ्यास आणि शिखर चढाई असे अनेक उपक्रम राबवता येतात। प्रत्यक्ष शिखर चढाईला 8-10 तास पुरेसे होतात। हे ठिकाण बेंगळुरूपासून 300 किलोमीटरवर आहे। सप्टेंबर अखेरपासून ते मार्चपर्यंतचा काळ त्याकरता उत्तम आहे। आगुंबे हे पश्चिम कर्नाटकातल्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातलं शिखर, कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान परिसरात येणारं। ट्रेकिंग आणि कॅम्पिंग करता हा सुरेख परिसर आहे। आगुंबेचं जंगल आणि सोमेश्वराचं जंगल इथं अनेक अप्रतिम ठिकाणं आहेत। वाटेत हनुमानगुंड नामक धबधबा देखील आहे। धबधब्याच्या थेट तळाशी जाता येतं। ट्रेकचा

शेवट उडुपीच्या मालपे किनाऱ्यावर समुद्र स्नानानं करता येतो. बेंगळुरूपासून 28 किलोमीटरवर आहे बनियन ट्री स्पॉट. 3 एकर भूभागावर पसरलेला 400 वर्षांचा जुना वटवृक्ष तिथं आहे. 26 किलोमीटर अंतरावर हेसर घाट आहे, त्याला हेमारघाट पण म्हणतात. तिथं 1000 एकर परिसरातला सुरेख जलाशय आहे. 45 किलोमीटरवर आहे मुथियाला मडुनू पर्ल व्हॅली. तिथं 30 मीटर उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे. बेंगळुरूपासून 98 किलोमीटरवरच्या मेकेडाटू इथं 2 डोंगरांच्या घळीतून कावेरी नदीचा प्रवाह जातो. पुढे 5 किलोमीटरवर तिचा अर्कावती नदीशी संगम होतो. 21 किलोमीटरवर बन्नेरघट्टा हे राष्ट्रीय उद्यान आहे. ही सगळी नितांत रमणीय ठिकाणं 1-2 दिवसीय पदभ्रमण आणि कॅम्पिंग करता सुयोग्य आहेत. थडियंडमाल हे कुर्ग जिल्ह्यातलं सर्वोच्च शिखर. त्याची उंची 1750 मीटर आहे. हे शिखर भटक्यांना नेहमी खुणावत असतं. या शिखरावरून अरबी समुद्र आणि किनारपट्टीचा विहंगम देखावा दिसतो. संपूर्ण कुर्ग जिल्हाच नितांत रमणीय आहे. छोट्या छोट्या हिरव्या कंच टेकड्या, पायतळीची हिरवी मखमल, मार्गात वारंवार भेटणारे छोटे मोठे जलप्रवाह, देखणी कुर्गी माणसं आणि वरचं निळभोर आकाश यांच्या मोहात पडून ब्रिटिशांनी कुर्गला पूर्वेचं स्कॉटलंड म्हटलं. कुर्ग म्हणजेच कोडुगू जिल्हा पश्चिम घाटाच्या कुशीतच वसलेला असल्यामुळं पदभ्रमणाकरता अनेक छोटे मोठे मार्ग तळकावेरी, मडिकेरी, कोट्टेबेट्टा आणि थडियंडमाल या परिसरात बहुसंख्येनं आढळतात. तळकावेरीला कावेरी नदीचा उगम आहे, तर भागमंडला इथं कावेरी, कनिका आणि संज्योतीचा त्रिवेणी संगम. मडिकेरी म्हणजेच मरकारा हे ठिकाण बेंगळुरूपासून साधारणपणे 250 किलोमीटरवर आहे. पावसाळा वगळता इतर 8 महिने तिथं पदभ्रमण मोहिमा चालू असतात, विशेषत्वानं ऑक्टोबर आणि मे मध्ये. या परिसरात अॅबी नावाचा सुंदर धबधबा आहे. या पदभ्रमणादरम्यान नागरहोळे राष्ट्रीय उद्यानाला देखील भेट देता येते. 18 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे उद्यान पसरलंय. स्थानिक वाटाड्यांच्या मार्गदर्शनानं तिथं अनेक पदभ्रमण मोहिमा आखता येतात. तिथल्या जंगलात व्हॅनमधून किंवा हत्तीवरूनही फिरता येतं. शिमोगा जिल्ह्यातलं कोडाचारी शिखर 5-6 तासांच्या रोमांचकारी पदभ्रमणानं गाठता येतं. या मार्गावर अगस्त्य तीर्थ नावाचा सुरेख धबधबा आहे. याखेरीज दक्षिण कन्नडामधलं कुमारपर्वत, सकलेशपूर जवळचं ब्रह्मगिरी, बाबा बुढण डोंगररांगेतलं मल्लियानगिरी, नंदी हिल्स, बिआर हिल्स, माले महाबळेश्वर ही शिखरं देखील 1-दिवसीय भटकंतीकरता लोकप्रिय आहेत. पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य परिसरातून जाणारे असे जवळजवळ 200च्या वर पदभ्रमण मार्ग आहेत. निसर्गाशी जवळीक साधत प्रदूषणमुक्त हवेत मुक्तपणे विहरण्याकरता अशा 1-2 दिवसीय मोहिमांचं आयोजन अनेक संस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून तर केलं जातच, परंतु साहसी पर्यटक एकट्या दुकट्यानं किंवा लहान मोठ्या चमूसह स्वबळावर असं पदभ्रमण करताना दिसतात, अर्थात स्थानिक गाईडच्या मदतीनं. भद्रा म्हणजेच मुथोडी अभयारण्याचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय घनदाट जंगल आणि मानवी हस्तक्षेप फारसा न झाल्यानं टिकून राहिलेली जैवविविधता. पश्चिम घाटाच्या हिरव्यागर्द डोंगर रांगांच्या पार्श्वभूमीवर भद्रा नदीवरच्या धरणामुळे झालेल्या निळ्याशार विस्तीर्ण जलाशयानं या परिसराचं सौंदर्य कैकपटीनं वाढलेलं. शिमोगा इथून साधारण 40 किलोमीटरवर हे अभयारण्य आहे. तिथं पक्षी निरीक्षण, जंगल सफारी, बोटिंग, कयाकिंग, वॉटर सायकलिंग अशा साहसी पर्यटकांना तोषवणाऱ्या सगळ्या सुविधा आहेत. कारवारच्या ईशान्येला 40 किलोमीटर अंतरावर दांडेली अभयारण्य अंदाजे 850 किलोमीटर परिसरात पसरलंय. त्याला लागूनच गोव्याचं महावीर अभयारण्य आहे. डोंगर टेकड्यांनी वेढलेलं हिरव्यागर्द वनराईत हरवलेलं दांडेली कल्पनेपलीकडे सुंदर आहे. दांडेलीतल्या काली नदीतलं राफ्टिंग आणि कयाकिंग तसंच जंगल सफारी, ट्रेकिंग, फिशिंग, पक्षी निरीक्षण अशा विविध उपक्रमांमध्ये दांडेली अभयारण्यात साहसी पर्यटक हरवून गेला तर नवल नाही. स्थानिकांनी तयार केलेल्या बांबूच्या गोलाकार बुट्टीबजा नावेतून प्रवास करणं देखील रोमांचक आहे. बाबा बुढण डोंगर रांगाही पदभ्रमणाकरता आदर्श आहेत. समुद्र सपाटीपासून 914 मीटरपासून 1828 मीटरपर्यंत उंची असलेले अनेक डोंगर गर्द वनराईनं व्यापलेले आहेत. ऐन उन्हाळ्यात देखील या परिसरातलं तापमान 8 डिग्री सेल्सियस ते 28 डिग्री सेल्सियस या दरम्यानच राहतं. कॉफी प्लांटेशन्समुळे परिसर आणखीनच रमणीय झालेला आहे. केमेनगुडीसारखं गिरीस्थान 84 मीटर उंची

उंचीचा हेब्बे धबधबा, 45 मीटर उंचीचा कालहस्ती धबधबा, माणिक्यधारा फॉल्स अशा नितांत सुंदर ठिकाणांकडे जाणाऱ्या पाऊलवाटांवरची भ्रमंती अतिशय आनंददायी असते. याच भागात म्हैसूर परिसरातली सर्वोच्च शिखरं म्हणजे मल्लियानगिरी आणि कलहट्टगिरी आहेत. त्यांची उंची 1900 मीटर आणि 1842 मीटर अशी आहे. सावनदुर्ग हे बेंगळुरूपासून 61 किलोमीटर

0: आहेत. देवनारायण दुर्ग बेंगळुरूपासून 70 किलोमीटरवर तुमकूर रस्त्यावर आहे. उंची आहे 1313 मीटर. घनदाट वृक्षराजीनं नटलेल्या या डोंगरावर योगनसिंह आणि भोगनसिंह अशी दोन मंदिरं आहेत. तिथून 4 किलोमीटरवर नर्मदा चिलुम नावाचा सुरेख झरा आहे आणि जवळच जयमंगली नदीचा उगमही. बेंगळुरूपासून 56 किलोमीटर अंतरावर शिवगंगा हे 1367 मीटर उंचीवरचं निसर्गरम्य ठिकाण आहे. वाटेत केलामने गावाजवळ पाताळगंगा नावाचा स्फटिकशुभ्र झरा आहे. माथ्यावर होना देवीचं मंदिर आणि गंगाधरेश्वराचं गुहेतलं मंदिर आहे. दुरून हा डोंगर 4 प्रकारचे मुखवटे धारण केल्यासारखा वाटतो. पूर्वेकडून नंदीसारखा, पश्चिमेकडून गणेशमूर्तीसारखा, दक्षिणेकडून शिवलिंगासारखा, तर उत्तरेकडून तो फणा काढलेल्या नागासारखा भासतो. बेंगळुरूपासून 100 किलोमीटर अंतरावर सालेम रस्त्यावर धर्मपुरीनंतर आत वळल्यानंतर होगेनकल्ल हा धबधबा आहे. तिथं बहुतेक वेळा प्रचंड धुकं असतं, म्हणून हा परिसर स्मोकिंग रॉक्स या नावानंही परिचित आहे. 30 मीटर उंचीवरून कोसळणाऱ्या या धबधब्याच्या पायथ्याशी विशिष्ट प्रकारच्या बंदिस्त बोटीतून फिरण्याची व्यवस्था आहे. म्हैसूरपासून 20 किलोमीटरवर श्रीरंगपट्टणापासून पुढं कावेरी नदीच्या किनाऱ्यावर दाट झाडींनी वेढलेलं शांत ठिकाण आहे रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य. त्याला पक्षीधाम असंही म्हणतात. तिथं कावेरी नदीतून नौकानयनाची सोय आहे. प्रवाहाच्या कडेनं आणि अभयारण्यात भ्रमणाकरता अनेक वाटा आहेत. या अभयारण्यात मुक्कामाची सोय मात्र नाही. म्हैसूरपासून 96 किलोमीटर अंतरावरचं नागरहोळे राष्ट्रीय उद्यान कूर्ग जिल्ह्यात येतं. 1800 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे उद्यान पसरलेलं आहे. तिथं मात्र कॅम्पिंगची सोय आहे. शिवाय एलिफंट सफारी देखील करता येते. म्हैसूर उटी रस्त्यावर म्हैसूरपासून 80 किलोमीटरवर बंडीपूर राष्ट्रीय उद्यान आहे. खरं तर कर्नाटकातील बंडीपूर, तामिळनाडूतील मधुमलाई आणि केरळातील वायनाड जंगल म्हणजे सलग एकच महाअरण्य आहे, केवळ राज्यांच्या सीमांनी विभागलेलं. जंगलामधून गाडीनं फिरण्यापेक्षा पायी फिरण्यात अधिक रोमांचक अनुभव येतात. जंगल खरं कळतं किंवा भिडतं ते पदभ्रमणानंच. जंगलाच्या गाभ्यात म्हणजे कोर एरियात जाऊ दिलं जात नसलं तरी बाहेरच्या भागातला म्हणजे बफर झोनमधल्या पदभ्रमणाचा अनुभव देखील कमी रोमांचक नसतो. बंडीपूर सारख्या अभयारण्यात निसर्ग अभ्यासकांना काही वर्ष देखील कमी वाटतील, पण पर्यटकांना देखील तिथून परतणं जडच जातं. बिळीगिरीरंग हिल्स म्हणजेच बीआर हिल्स या म्हैसूरपासून 120 किलोमीटर अंतरावरच्या टेकड्या श्वेताद्री किंवा व्हाईट हिल्स नावानं देखील प्रसिद्ध आहेत. संपूर्ण परिसर घनदाट जंगलानं व्यापलेला आहे. त्यात वन्यपशूंचा देखील वावर आहे. तिथली सगळ्यात उंच टेकडी 1687 मीटर उंच आहे. या परिसरात कॅम्पिंग करता येत असल्यामुळं वीकेंड पदभ्रमण मोहिमेकरता हा परिसर आदर्श मानला जातो. महादेश्वर हिल्स किंवा मालई महादेश्वर किंवा महाबळेश्वर हिल्स नावानं परिचित असं ठिकाण म्हैसूरपासून 144 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रातल्या महाबळेश्वर स्थानाप्रमाणेच डोंगरावरचं हे शिवमंदिर पवित्र समजलं जातं. महादेश्वराच्या यात्रेला दूरदूरून भाविक येतात. अर्थात रमणीय परिसरामुळे ट्रेकर्सकरताही ते पवित्र तीर्थस्थान आहे. कनकपुरा रामनगरम रस्त्यावर बनंथीमारी बेट्टा या डोंगर परिसरातही बरंच पदभ्रमण केलं जातं. डोंगर माथ्यावरून रामदेवर बेट्टा, केंबलदुर्ग आणि सावनदुर्गचा मनोहर नजारा दृष्टीला पडतो. सकलेशपुरापासून 20 किलोमीटरवरच्या इडाकुमरी परिसरात 2-3 दिवसांची पदभ्रमण मोहीम आखता येते. घनदाट जंगलानं व्यापलेल्या या परिसरात इडाकुमरी आणि डोनीगळ इथं कॅम्पिंग करता येतं. बेंगळुरूपासून 75 किलोमीटरवरचा सिद्धारा बेट्टा हा डोंगराळ प्रदेश त्या डोंगरांमधल्या गुंफांमुळे पदभ्रमणाबरोबरच गुंफा मोहिमांकरता म्हणजे केव्ह हंटिंगकरता साहसी पर्यटकांना पसंत पडतो. हा परिसर औषधी वनस्पतींनी व्यापलेला आहे. याखेरीज बेंगळुरूपासून 56 किलोमीटरवरचं चन्नगिरी, 65 किलोमीटरवरचं जलमंगल, 70 किलोमीटरवरचं आंतरगंगे, शिवाय म्हैसूरजवळची कुंतीबेट्टा, मक्कलीदुर्ग, कुमारपर्वत हिल्स ही पदभ्रमणाकरता आणखी काही लोकप्रिय ठिकाणं आहेत.
1: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं.

0: क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87 88 46 14 97.
0: आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:40 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजले आहेत. आता चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज संगीतकार आनंद मोडक यांचा आहे जन्मदिन, तेव्हा त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना आता चित्रलता या कार्यक्रमात.

0: आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं नशीबवान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, रचना सुधीर मोघे यांची होती.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
0: श्रोतेहो, आनंद मोडक यांचा जन्म झाला 13 मे 1951 साली. त्यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्या संगीतानं ठसा उमटवलेला होता. मूळचे अकोल्याचे असलेले आनंद मोडक यांनी आपल्या गावी प्राथमिक शिक्षणाबरोबरच संगीताचंही शिक्षण त्यांनी तिथंच घेतलं सुरुवातीचं. संगीतामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी मग त्यांनी पुण्याची वाट धरली. बासी मर्ढेकर यांच्या बदकांचे गुपित या काव्याला मोडक यांनी संगीत दिलं आणि तिथून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. हे काव्य रसिकांच्या पसंतीला उतरल्यानंतर मोडक यांनी पुन्हा मागं वळून पाहिलंच नाही. घाशीराम कोतवाल या नाटकाला संगीत देऊन त्यांनी आपली चुणूक दाखवली होती. त्याचबरोबर सतीश आळेकर यांच्या महानिर्वाण या नाटकानं त्यांना संगीतकार बनवलं. नाटक, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि नंतर पुढे चित्रपट असा आनंद मोडक यांचा संगीत प्रवास बहरत गेला. त्यांच्याविषयी आणखीनही आपण जाणून घेणार आहोत, पण आता चौकट राजा या चित्रपटातलं गीत ऐकूया. आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत आनंद मोडक यांचं, रचना पुन्हा एकदा सुधीर मोघे यांचीच.

चौकट राजा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत, आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकलं संगीत, आनंद मोडक यांचं होतं. श्रोते हो, आनंद मोडक यांचा संगीत प्रवास बहरत असतानाच त्यांनी महाराष्ट्र बँकेत नोकरी सुद्धा केली. सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणं हे आनंद मोडक यांच्या संगीताचं वैशिष्ट्य होतं. तालवाद्याची साथ न घेता केलेली खानोलकरांची गाणी हा त्यातलाच एक प्रयोग. आनंद मोडक यांच्यावर पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचा प्रभाव होता आणि तो ते मान्यही करत असत. आता आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं एक छान असं गाणं आपण ऐकणार आहोत, अशोक सराफ यांच्या स्वरात कळत नकळत या चित्रपटातलं हे बालगीत म्हणूया आपण.

ती मुलगी एकदा की नाही ती जाम रुसली कोपऱ्यात.

पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: श्रोते हो, चित्रलता या कार्यक्रमामध्ये आज आपण संगीतकार आनंद मोडक यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांच्याच काही रचना आपण ऐकत आहोत। आनंद मोडक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या संगीतानं ठसा उमटवला होता। त्यांचे साजणवेळा, अमृत गाथा, शेवंतीचं बन, प्रीतरंग, अख्यान तुकोबाचे हे संगीत कार्यक्रम सुद्धा लोकप्रिय होते। महानिर्वाण, तीन पैशाचा तमाशा, बेगम बर्वे, महापूर, पडघम, वाडा चिरेबंदी या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीतानं एका वेगळ्याच उंचीवर नेलं होतं। 22 जून 1897, कळत नकळत, सूर्योदय, चाकोरी, चौकट राजा, नशीबवान, एक होता विदूषक, मुक्ता, दोघी, सरकारनामा, पाश, फकीरा, हरिश्चंद्राची फॅक्टरी, आरंभ, धूसर, यशवंतराव चव्हाण, खैरलांजीच्या माथ्यावर या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं। ते रसिकांनी तर ते संगीत डोक्यावर घेतलंच, पण समीक्षकांकडूनही ते वाखाणलं गेलं। आता आपण ऐकूया तू तिथे मी या चित्रपटातलं गीत, विजय कोळेकर यांचं, रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं।

0: तू तिथे मी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: आज तर पार्टी हवीच.
2: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
3: आयडिया, इथेच करूया पार्टी.
1: पिझ्झा पार्टी.
2: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
4: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
2: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही? नो शेअरिंग.
4: RBI सांगते, जाण पारवणं, सतर्क राहा.
0: श्रोते हो, अनंत मोडक यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीमध्ये 10 नाटकं, 36 चित्रपट, त्याचबरोबर 7 हिंदी आणि 8 मराठी मालिकांना संगीत दिलं. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. यशवंतराव चव्हाण हा त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट होता. 23 मे 2014 साली त्यांचं निधन झालं, पण आज त्यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांना विनम्र आदरांजली. आणि एक होता विदूषक या चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली लावणी आपण ऐकूया, आणि याच लावणीनं आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण करूया.

एक होता विदूषक या चित्रपटातली लावणी आपण ऐकली. संगीत आनंद मोडक यांचं होतं तर स्वर आशा भोसले यांचा होता. श्रोतेहो, संगीतकार आनंद मोडक यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली काही चित्रपट गीतं आज चित्रलता या कार्यक्रमात आपण ऐकली. आनंद मोडक यांना आज जन्मदिनी विनम्र आदरांजली. आणि हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 10:31 झाली आहेत. आता CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
3: मराठी गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला शाहीर बापूसाहेब घरळ यांचं लोकगीत ऐकूया। माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम कदम यांचं संगीत।

0: माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शाहीर बापूसाहेब घरळ यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांचं होतं.
1: श्रद्धा ऑप्टिकल्स कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी चक्क मोफत.
2: इम्पोर्टेड गॉगल्स, इम्पोर्टेड फ्रेम्स आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस, सर्व काही वाजवी दरात.
1: श्रद्धा ऑप्टिकल्स, महापौर बंगल्यासमोर, सोलापूर.
3: शिस्त, संस्कार, शिक्षण महान. श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
4: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
4: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
3: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
4: संपर्क 87 88 46 14 97.

ऑफिसात उशिरा आम्ही असतो बसून, ऑफिसात उशिरा आम्ही असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विजून, अशा वेळी काय सांगू, काय काय वाटते.

अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी,

अजून आठवत, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायच राहिलं.

0: सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या स्वरात संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं, कमलेश भडकमकर यांचं संगीत होतं.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
2: मोबाईल 91 72 710 499.
0: मराठी गाण्याच्या कार्यक्रमात आता आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं उमंग या चित्रपटातलं गीत ऐकूया. बाबासाहेब यांचं हे गीत ऋतुज घाटगे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.

0: उमंग या चित्रपटातलं ऋतुज घाटगे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82 37 83 1990.

0: जबरदस्ती या चित्रपटातलं शीर्षक गीत आपण ऐकलं. श्रीरंग गोडबोले यांचं, अजय आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अजय अतुल यांचं संगीत होतं. काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता काही हिंदी गाणी ऐकूया, पण तत्पूर्वी काही जाहिरातींचं प्रसारण.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला.
2: उन्हाळ्यासाठी 50-75-90 टक्के क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाठे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बारशी. फोन 82-37-83-19.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
7: हिंदी गाण्याच्या कार्यक्रमात आता अलिशा चिनॉय यांनी गायलेलं अलिशा चिनॉय आणि श्याम अनुरागी यांचं पॉप गीत, बिद्दू यांचं संगीत.

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
2: अरुण नरखेडकर अंगर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: प्रवेश प्रवेश प्रवेश. एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेज मधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. या वर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
5: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
4: मोबाईल 93-72-707-100.
6: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
7: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती.
8: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या। श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे। यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच। यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे। शिवाय करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल। संपर्क 92703 50 701 किंवा 94230 680 31। या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया। सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर। फोन 2315 156।
3: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये।
4: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात।
3: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट।

0: पुणे सोलापूर हायवे मुरनेम, संपर्क 87400304008।
1: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
2: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
1: मोबाईल 9205994290।
2: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8।
3: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या।
4: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ।
3: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4। मोबाईल 9579970940।
5: श्रुती हो, आज गायक बेनी दयाल यांचा आहे वाढदिवस, तेव्हा त्यांनी गायलेलं गजनी या चित्रपटातलं गीत ऐकूया। बेनी दयाल आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं प्रसून जोशी यांचं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे ए आर रहमान यांनी।

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
2: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
1: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स.
2: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
4: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
5: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
4: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
6: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
4: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
6: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98-23-25-78-63.
7: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
8: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96-37-91-22-88.
9: श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन.
10: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
11: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं,
10: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं, प्रत्येक रविवारी रात्री 10-11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
11: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
4: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
12: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
4: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
12: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
12: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
12: इयत्ता 3-12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह.
4: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा

0: सोलापूर।
1: संपर्क 87 88 46 14 97।
2: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
3: मोबाईल 77 19 92 22 55।
4: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा।
5: अहो पण कुठं?
4: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना,
5: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती। सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा, दैनंदिन शिल्कीवर व्याज,
4: नाही मुदतीची बाधा,
5: नाही TDS ची चिंता,
4: नाही नूतनीकरणाची गाथा।
5: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा, योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा।
4: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर।
5: मोबाईल 940 51 202 74।
4: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज।
6: आणि श्रोते हो, गायक बेनी दयाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। आणि त्यांनी शेफाली यांच्या समवेत गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत ये जवानी है दिवानी या चित्रपटातलं हे गीत प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं, कार्यक्रमातली ही शेवटची रचना।

ये जवानी है दिवानी या चित्रपटातल्या या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर दुपारचे 12 वाजता आता सुरुवातीला वनिता मंडळ आणि त्यानंतर दुपारी 1 ते 5 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई, आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ आपण
1: ओझ ज्याला म्हणतो, हो हो अगदी, ओझ ज्याला म्हणतो मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो, तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज, किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: बरं,
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा.
0: बरं, ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्समध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत.
0: बरं,

0: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझं घेऊन काम नाही करते, म्हणजे शोल्डर पेन का होत आहे.
1: ओके,
0: बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं, कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं, हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असा, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात, आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील? ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होतंय, ते श्राव त्यांच्या त्या शोल्डरमध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली, आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलन्स झालेला आहात, म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेतायत, आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लडमध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डरमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्टक झालं आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही. मायग्रेनसाठी गोळीचीच गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाऊट गोळ्या.
1: अरे वा,
0: हो
1: छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे.
0: बरोबर.
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात?
0: नक्कीच. अगदी अगदी बरोबर.
1: ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच.
0: अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे. बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके. तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात, तुमचं ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता.
1: बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सी, सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात. म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय, जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय.
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही, पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशनमध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणला, अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलिस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले.
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो, आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे तर डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्या आहेत, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं.
0: बरोबर.
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना? आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होतंय.
1: गुड.
0: म्हणजे शॉर्टमध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर.
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत नाही
1: ना,
0: त्रास

0: त्रास होतोय, अनिजी होतंय, मी पडले आणि मला लागलं तर मी आईला सांगेल तरी की अगं आई मला इथं लागलं किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची.
1: बरोबर
0: आहे ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो, तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे,
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत नाही,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्टन्स जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही, म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखतंय तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध कसं
0: देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून आहे ना, तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचं, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा, 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कुणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्टमध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास व्हायची पण गरज नाहीये, नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार, तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि इतकी सोपी आहे,
0: हो
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे,
0: हो
1: पण यातनं शिकायचंय. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचा तर हे सोपंच आहे आणि हे विना खर्च आहे आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलिस्ट अर्धा तास द्यावा लागतो. अर्धा तास मला जिमला जायचंय किंवा अर्धा तास मला वॉकला जायचंय, मे बी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मिटिंगमध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला, तुम्ही त्यात 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडंसं तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्टमध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय, मायग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा क्या बात है.
0: yes.
1: रुपाली दे, खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रात्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभं राहतंय, तर या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतं.
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल, 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई, बायको, सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात. तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे, हे असं मनात ठास

0: असून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण काय करतो ना की मी आई आहे, मी बायको आहे, तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी आहेत.
1: म्हणजे कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते, स्वतःकडे बघत नाही. आणि जेव्हा केव्हा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
0: झालेला असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुमचा हा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आत्ताच, दिस इज द राईट टाइम, आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. सी 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं. पण 35 वर्षानंतर काय होतं, शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं, हे ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो, इकडचं तिकडे ठेवलं. सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात. जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते, तर त्याला जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोडमध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाही, प्रत्येकाला होतं 35 वर्षानंतर, हे सगळ्यांनाच होतं. तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होतीये, तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं, ह्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. आणि त्यावर सोल्युशन्स म्हणजे काय, की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतलात की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव, सेल्फ केअर, तुम्हाला दुखतं खुपतंय तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
1: बरोबर.
0: सो हे खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव, सेल्फ रिस्पेक्ट, आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपालीताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड यू, तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
0: मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
1: ओके.
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवं आहे, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर. हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर. सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत, मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर. म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन, निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल, बरोबर. म्हणजे काय की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपला ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला ना, लॉजिक इलॉजिकल, राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतायत ते तो खरं मांडतो, सिम्पल, बरोबर. मग जर तुम्ही, आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
1: सतत भीती आणि
0: नकारात्मकता, बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या, की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन, पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं,
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गो रुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल?
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट, ग्रेट, छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
0: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं

0: करायला हवं. ओके, सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना, मला समजलंय, मला कळलंय, हो हो उद्यापासून मी हे नक्की करेल. उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाढ झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं आहे, म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही. रात्री झोप लागली कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात, पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नाही.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
0: हा
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर, ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या 2-4 शब्द बदलतात आपण मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय, तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव्ह करू शकता. त्यासाठी तुम्ही 5-5-5 ही टेक्निक यूज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला, किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे. माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके, तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर, सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर,
0: पूर्ण मन लावून मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे, मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हॅन्डल करणारच आहे, हे 5 सकाळी सकाळी अर्धवट झोपेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात त्यांनी हा प्रोग्राम आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव्ह करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये, पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव्ह होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडंसं व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडेंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडेंट रुपाली कशी आहे आणि झोपताना ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5-6-10 किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा. कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचलीये आणि काहीच करू इच्छित नाहीये तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ताई आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
0: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला 2 सेक्शन्स करावे लागतात, म्हणजे 7 वर्षापासून ते 17 वर्षाचा वयोगट मी एका सेक्शनमध्ये घेते आणि 17 वर्षानंतर ते अगदी 80-90 पर्यंत एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7 ते 17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर, त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:30 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्या मेडिटेशन्समध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर

0: सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
1: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतात ते सुद्धा करू शकतात. ओके, काय करायचंय सगळ्यांना? सी, आपलं माइंड आणि शरीर, भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे, आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते. ते दोन्ही तळहात लाईनवर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशनमध्ये. ओके, बघा, तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा मिडल फिंगर, एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय. म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे, तुम्ही लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर. अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा. आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक जे छोटं होतं ते परत एकसारखी झाली आहे. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं केओटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडंसं पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा आणि पुढचा टॉपिक आहे, पण मग तिथं वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होतो, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
0: मुलाखतीची वेळ संपत आली आहे. अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही याचं सार सगळं?
1: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल. की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
0: छान, गुड.
1: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन, असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
0: खूप छान रुपाली, इथेहून इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनानी तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद पुणे आकाशवाणीच्या वतीने.
1: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता, सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजल्या चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघडदार पटकन,
3: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय ग, हात कशाने एवढे गार झालेत तुझे?
2: अगं, एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी.

0: पटकन दोन ग्लास आण.
1: आता हे काय नवीन?
0: अगं ग्लास आण तरी. आणि हा सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
1: हे काय बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेस आणलायस की तू?
0: आधी हे दोन दोन क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता? हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
1: बर.
0: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
1: बर.
0: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
1: वा, काय मस्त आहे ग. पण तू काय करशील ना, याचा नेम नाही बघ. म्हणजे हे दोन दोन क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं, म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
0: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
1: हे काय मस्त लागतंय ग.
0: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटतं बघ.
1: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
0: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
1: पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस, पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
0: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
1: अगं त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
0: तेच सांगते आता सविस्तर. अगं त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो सकाळी 6:30 वाजता आणि बरोबर 7 वाजता निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा.
0: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: बर. आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
0: हो बरोबर ऐकलंय, सगळे सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले.
1: वा.
0: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये? मन की वाणी आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी.
1: वा वा वा वा वा.
0: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली. कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
1: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
0: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू.
1: हो ना.
0: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होतं, ते डी व्हिटॅमिन की काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच.
1: हो.
0: शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
1: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
0: खरंच खरंच.
1: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 वर्षांची झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोहोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
0: हो,
1: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
0: काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
1: वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
0: हो ग.
1: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी, इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
0: अगदी.
1: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
0: अगं खरंच. म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे, सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत.

0: की काय.
1: वा,
0: वातावरण इतकं भरलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड वी मिस्ड यू टू.

0: आपण मगाशी चालण्याबद्दल बोललो ना त्यावरून मला आठवलं आज काय आहे तुला माहितीये का?
1: आता काय आहे?
0: अगं आज जागतिक बेडूकुडी दिवस आहे.
1: अरे बापरे काहीतरीच काय सुनीता?
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूकुडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात, थोडी गंमतही वाटली बर का. बेडूकुडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना.
1: हो
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूकुड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला?
1: हो तर, किती बेडूकुड्या मारल्यात ग. पण हेच बेडूकुडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहितीये का बेडूकुडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बर का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा, म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या.
1: हो,
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात आणि सगळ्यात महत्वाचं पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूकुड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूकुडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहितीये. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गो, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ बेडूकुडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणवं होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: आणि तुला हे आठवतंय का ग, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी.
1: हो ग,
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या गजगे सागर गोटे आठवतायत का ग?
0: हो तर, आठवतंय ना. अगं सागर गोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घालायचं का तुम्ही?
0: हो, खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे म्हणजे जे मुलगे असायचे ना त्यांचे खेळ बघ, गोट्या विटी दांडू असे काहीतरी असायचे आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा ऐस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नावं होती ना ग खेळांची त्या?
1: हो ग,
0: फार धम्माल यायची. पण
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर कुठून काढलं असेल ना,
0: डबा ऐस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय गं आज मला.

0: की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
1: किती छान आहे ग ते.
0: अगदी मी मोर्चा नेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी
1: खरंच
0: हे पण गाणं तुला आठवत असेल
1: खरं.
0: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
1: वा वा क्या तुला
0: आठवतच असेल. डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
2: आयुष्यावर बोलू काही.
1: सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी
0: हो.
1: सोपे शब्द सुट्टे सुट्टे शब्द लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
0: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
1: अगं नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं कधी आपल्या आईचं गाणं वाटतं आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
0: अगदी अगदी माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
1: मग हे गाणं ऐकूया आपण.
0: चल ना जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात. तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना ग.
1: हो ग. आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य सुरूच. की सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
0: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हटलं.
1: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
0: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
1: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
0: अगं तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं.
1: बर.
0: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो. म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. तोच हा अधिक महिना.
1: बर.
0: आपले हे सगळे ऋतू, सण समारंभ, हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
1: खरंय, खरंय.
0: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: म्हणजे कधी अधिक मास होतो, याआधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
1: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
0: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
1: अरे वा, चालेल ना.
0: चल ऐकूया.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
2: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
3: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं. काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या
4: आकाशवाणी मुंबईची, ही आहे अस्मिता वाहिनी.
5: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
6: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
5: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
6: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
5: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजता
4: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचा 1 वाजला आहे.
5: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून

0: असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायला हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी।
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
2: श्रोते हो, आता 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत।

सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगी ओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचार विनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्रीपदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला. 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 हून अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर

तीन जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या

प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिष्ट यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांनी पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या आमदार निवासस्थानी 5 ते 11 एप्रिल दरम्यान 17 वर्षांखालील मुलामुलींची 7वी राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. देशभरातील सुमारे 600 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतरचा हा पहिला मोठा उपक्रम होता. भारतीय जनता पक्षाचा 44वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी पक्षाचा प्रवास संघर्षमय राहिल्याचं सांगत विकसित भारत आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हे भाजपचं ध्येय असल्याचं नमूद केलं. पक्षासाठी कार्य करणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नागपूरच्या सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात जिवंत स्फोटकांचा साठा आढळल्यानं खळबळ उडाली. मेट्रो स्टेशनजवळील संशयास्पद बॅगेत पोलिसांना 15 जिलेटीन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळले. बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी तपासणी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी प्रक्रिया सुलभ केल्याची माहिती दिली. पूर्वी 10 ते 12 हजार रुपये खर्च येत असताना आता केवळ 1 हजार रुपयात मोजणी होणार आहे. खासगी भूमापकांना परवानगी देण्यात आली असून प्रक्रिया 60 दिवसांऐवजी 15 दिवसात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासी वनहक्क दाव्यांचा फेरआढावा घेताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात 11 आणि 12 एप्रिल रोजी एकल स्वास्थ्य संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. देशातील 20 राज्यातील सुमारे 500 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. महानिर्मितीच्या गरेपलामा सेक्टर 2 कोळसा खाणीतून निघालेल्या पहिल्या कोळसा रेल्वे रेकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. या खाणीमुळे बाहेरील कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन वीज निर्मिती अधिक कार्यक्षम होणार असल्याचं

0: यांनी यावेळी सांगितलं. नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं श्रीलंकेतील तलाई मन्नार ते भारतातील धनुषकोडी दरम्यानची 29 किलोमीटरची पालक समुद्रधुनी पार केली. हा पराक्रम करणारी ती जगातली पहिली दृष्टीहीन महिला जलतरणपटू ठरली. तिचा विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं अभिनंदन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपूरच्या संविधान चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आकाशवाणी नागपूरतर्फे देखील अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एम्स नागपूर इथं द्वितीय दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना सेवाभाव, नैतिकता आणि संशोधन वृत्ती जपण्याचा संदेश दिला. या समारंभात 210 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कुवारा भीवसेन आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक प्रदर्शनी हा कार्यक्रम 18 ते 20 एप्रिल दरम्यान पारशिवनी इथं आयोजित करण्यात आला. आदिवासी नृत्य, हस्तकला, खाद्य संस्कृती तसंच विविध स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील चिटणवीस सेंटर इथल्या बनियान हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमानं नागपुरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्यानं निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करवती.
1: साथी कह रहे हैं कि आपने पूछा है तो बता रहा हूं. 1995 में हाईस्कूल पास करके पारिवारिक कारणों से बंबई से दिल्ली आ गया. 4-5 साल तक कुछ भी अच्छा नहीं लगता था यहां, बल्कि 2 बार भागकर वापस बंबई गया. रिश्तेदारों का व्यवहार, वक्त और हालात ने ऐसा सबक सिखाया कि 30 सालों से दिल्ली में हूं लेकिन बंबई की तरफ पैर करके भी नहीं सोता. वहीं हमारे कौर साथी कह रहे कि गंगटोक भ्रमण के दौरान नाथुला जो चीन की सीमा पर है वहां ऑक्सीजन कम होने के कारण डर लगा था क्योंकि सांस लेने में तकलीफ होने लगी थी. तो इस तरह से जो मुश्किल वक्त के बारे में हमने पूछा वो हमारे साथियों ने बताया. हमारी कौर साथी कहती हैं कि जब मुसीबत में हो तब कैसे निकले तो मैं थोड़ा चुप रहना चाहती हूँ, बहुत कम लोगों से बात करना चाहती हूँ और जो मेरे मन को अच्छा लगता है प्रभु का नाम बस उन्हें याद करती हूँ. बीच रात में मुझे नींद नहीं आ रही थी, कोई बात परेशान कर रही थी तो रात में बैठकर मंत्र उच्चारण करती हूँ, कोई गिनती नहीं करती हूँ. बहुत बार मन को सुकून के साथ साथ उस समस्या का समाधान भी निकल जाता है. वहीं हमारे बहुत से साथी हैं जो ये बता रहे हैं कि उनकी जो लिस्ट है वो हमारी लिस्ट से काफी हद तक मिल गई है. बहुत सारे गीत जो उन्होंने सोचे थे और लिखे थे कमेंट में वो आज के इस कार्यक्रम में शामिल हो गए. तो यकीन मानिए हमें तो बहुत ही आनंद आ रहा है कि आपकी और हमारी लिस्ट मिल गई है. तो अब एक ऐसा गीत जिसके जो तो लिस्ट में बहुत देर से हम देख रहे हैं कि बहुत से साथियों की लिस्ट में शामिल है और ये हमारे गीत हमारी लिस्ट में भी काफी देर से शामिल था. तो चलिए ये गीत सुन लेते हैं और आपको बताना है फिल्म का नाम.

0: कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

0: ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली।
1: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
3: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण। सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण। पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त। केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली। अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे। सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल। परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं। पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं। त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे। विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत। गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे। यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत। या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल। आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं। त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी

यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ऍप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ऍप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे एन नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300+ भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100+ लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची

पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार श्रोतेहो, शुभ संध्या। FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्स आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला। श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम साज और आवाज। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ताल या चित्रपटासाठी AR रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताची धून।

आजकाल अनेक महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये वाढत चाललेल्या पीसीओडी पीसीओएस या समस्यांबद्दल तुम्हाला योग्य माहिती आहे का? अनियमित पाळी, वजन वाढ, हार्मोनल असंतुलन या सगळ्यांमागचं खरं कारण काय आहे आणि यावरच आयुर्वेद काय सांगतं? गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी ऐकायला विसरू नका आरोग्य जागर हा कार्यक्रम. आपले प्रश्न, आपल्या समस्या तज्ज्ञ डॉक्टरांना आपण विचारू शकता. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0217-265-17-41, रात्री 9:15 ते 10 वाजेपर्यंत.

श्रोतेहो साजवर आवाज या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताची धून.

शोधहो बॉम्बे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा साज और आवाज हा चित्रपट आम्ही हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाचा रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपला रंग माझा वेगळा या सदरात आपण अभिव्यक्ती पुणेच्या प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे या दोन नाट्यकर्मींना भेटणार आहोत. या दोघांची ओळख करून देत असताना मला हे सांगायला खूप आवडेल की ते नाटक क्षेत्रामध्ये आपलं करिअर करत आहेत आणि त्यांचं भिरूड हे नाटक, शेतकरी प्रश्नाविषयीचं जे नाटक आहे ते महाराष्ट्रभर सध्या खूप चर्चेत आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा त्यांच्याकडून ऐकणार आहोत तेव्हा आपण त्यांच्याकडून हे ऐकूयात की आता जे नवीन तरुण या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात त्यांना नाटक या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे करिअरच्या संधी आहेत. तुम्हा दोघांचंही आमच्या युवावाणी कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला तुम्हाला दोघांनाही पहिला प्रश्न हा विचारायला आवडेल की नाटक करावं आणि आपल्या कामासाठी नाटक हे क्षेत्र असावं हे तुम्हाला दोघांना का वाटलं? प्रणव, मी तुझ्यापासून सुरुवात करेल. नाटक का करायचंय?
2: सगळ्यात पहिल्यांदा आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना नमस्कार आणि इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. आता प्रश्नाकडे येऊयात, नाटक का करायचंय? म्हणजे मी साधारण 4 वर्षापासून नाटक करतोय. मध्ये 2 वर्ष मी नाटक थांबवलं होतं कारण नाटकात समाधान मिळतं, पैसा नाही मिळत. आणि ह्याच एका मुद्द्यावरती असं झालं की थांबूयात आपण नाटक. पण ह्या 1-2 वर्षानंतर पुन्हा असं कळालं की वेळ देऊन आपण पैसा कमवू शकतो, बाहेर समाधान तितकंसं नाही कमवू शकत आपल्याला आवडत नाही असं काम करून. आणि मग त्या सगळ्यातही आपण ते रेटून देत असतो. पण मग असं जाणवलं की आपण किती व्यक्तिगत पातळीवरती आपल्या आपल्या गोष्टींचा विचार करत असतो तरी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्याला अस्थिर किंवा अस्वस्थ करत असतात. आणि मग असं झालं की मी याच्यावरती काय करू शकतो, तर मी लिहू शकतो असा एक साधारण विचार आला होता पुढे. आणि मग पुन्हा असं वाटलं की लिहिणं फारच वैयक्तिक बाब आहे, तर मग हे व्यक्त पण झालो पाहिजे मी लोकांसमोर. आणि मग त्यातून असं झालं की मग शेती या मुद्द्यावरतीच मी पहिलं काहीतरी करणं मला वाटलं गरजेचं आहे. तर त्याच्यावर सिनेमा वगैरे करावा असं डोक्यात होतं, पण ती आर्थिक कुवतीच्या बाहेरची गोष्ट आहे त्यावेळेस समजलं. आणि मग असं जाणवलं की आत्ता सद्यस्थितीला माझ्या आवाक्यात येणारं एक आर्टफॉर्म कुठला आहे तर तो नाटक आहे. आणि मग मला असं वाटलं की नाटकाच्या माध्यमातून हा प्रश्न

0: मी मांडू शकतो. आणि मग तिथून ठरलं की करूयात नाटक ह्या विषयावरती. असं
1: वाक्यवाद हे वांगी तू काय सांगशील. नाटकाची सुरुवात तर कॉलेजपासूनच झाली होती, तेव्हा माझ्या माझ्या म्हणून नाटक करायला सुरुवात केली होती. कोरोना नंतर थांबवल्या या गोष्टी, पण मग बाकी ज्या ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये मन रमत नव्हतं. मग आता रिसेंटली प्रणवने अप्रोच केलं, त्याने ऍक्च्युली नाटकाला प्रॅक्टिससाठी जागा अवेलेबल होईल का यासाठी कॉन्टॅक्ट केला होता. ती जागा अवेलेबल करून देता देता माझा पण रस वाढला या नाटकामध्ये, आणि मग करून बघूयात म्हणून केली सुरुवात.
0: आणि करून बघूयात म्हणून इन्वॉल्व्ह झाली होती ती. पण आता आमचा अख्खा संघ ती वन हँड हँडल करते, कारण 17-18 वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना घेऊन नाटक वगैरे सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी सगळ्यांना समजावून घेण्याची एक चांगली वृत्ती असायला लागते, ती माझ्यापेक्षा खूप जास्त आहे तिच्याकडे, त्यामुळे आमचा संघ टिकून आहे.
1: टीम बॉन्ड आपल्या सगळ्यांमध्ये तयार होणं खूप गरजेचं असतं. आणि नाटक हा तुलनेनं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हा लाईव्ह परफॉर्मन्स वरती डिपेंड असणारी गोष्ट आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये लाईव्ह परफॉर्मन्स कडे लोक कसं बघतात, किंवा तुम्ही जेव्हा आत्ताच्या काळामध्ये या गोष्टीकडे वळता आहात, तेव्हा ऍज अ डिरेक्टर म्हणून, ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून, किंवा ऍज अ टीम लीडर म्हणून या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता, आणि तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: संमिश्र आहे, फारच संमिश्र आहे अनुभव. म्हणजे तो असा मोजक्या वाक्यांमध्ये वेगळा नाही करता येणार, कारण ज्या वेळेला बघतो मी की जी लोक आपल्या कामाचं उदंड कौतुक करत असतात सोशल मीडियावरती, ज्या वेळेला आपण काही गोष्ट पोस्ट करतो वगैरे त्यावेळेला, पण तीच लोक ज्या वेळेला आपलं काम पैसे देऊन बघायचे असतात त्यावेळेला तिथं नसतात. सो ही एक बाजू आहे. आणि ह्याची दुसरी बाजू पुन्हा अशी आहे की जी लोक मी कधी पाहिलीच नाहीये, ज्यांच्याशी माझी ओळखही नाहीये, आणि ती लोक आपलं काम बघायला येतात आणि अगदी जन्मजन्मीचा रुणारा गुंदा असावा अशा पद्धतीनं आपल्या कामाचं कौतुक करतात. मग कदाचित त्यातला कामाच्या कौतुकाचा भाग तितका आहे तितकाच त्यांचं व्यक्ती म्हणून चांगलं असणं आपल्या समोर येत राहत असं मला वाटतं. आणि मग ती गंमत आहे की कलाकार तुम्हाला फक्त तुमच्या कामाचाच रिस्पेक्ट देतो किंवा कलाकार म्हणून रिस्पेक्ट देतो असं नाही, तर माणूस म्हणून पण तुम्ही जे समाधान अचीव करायच्या किंवा समाधानाच्या शोधात असता ते समाधान तुम्हाला अशा लोकांकडून मिळत जात. हा असा अनुभव आहे, संमिश्र आहे, अगदी संमिश्र आहे.
1: पण मला यातली दुसरी बाब खूप महत्वाची वाटली की आपण त्या कथेमुळे त्या कलेमुळे जेव्हा लोकांशी जोडले जातो तेव्हा आपल्यातलं एक अनोळखी पण संपतं आणि आपल्यामध्ये एक छान नातं निर्माण होतं. तुझा कसा अनुभव आहे मांगी त्याबद्दल काय सांगशील?
2: माझा अनुभव तसा चांगला होता, थोडासा टास्क होता माझ्यासाठी नाटक करताना. म्हणजे वेगळे वेगळे विचारसरणीच्या माणसासोबत घेऊन जाताना, त्यांचे स्वभाव हँडल करताना खूप, मुळात मी शॉर्ट टेम्पर आहे तर माझी बरेचदा भांडणं व्हायची टीम मधल्या लोकांबरोबर पण. पण मग नंतर समजत गेलं की ह्या सिच्युएशन पण गुड वेने हँडल करून पुढे जावं लागणार आहे, कारण प्रत्येकाबरोबर तर भांडत नाही बसू शकत आपण. सो एकंदरीत संमिश्रच होता अनुभव.
0: प्रायोगिक नाटक आहे ना, तर ह्या गोष्टी हँडल करावंच लागतात, त्याला पर्याय नाहीये. कारण कुणाशीच आर्थिक बांधिलकी नसते, कुठल्या कलाकाराशी नसते, तंत्रज्ञानाशी असते फक्त. त्यामुळे जर प्रत्येकाच्या वेळा, आणखीन म्हणजे कलाकार म्हणून पण प्रत्येकाच्या वेळा आणि सगळ्यांच्या पर्सनल प्रॉब्लेमला घेऊनच नाटक करायला लागतं. प्रायोगिक नाटक करणं हाच त्यातला सगळ्यात मोठा टास्क आहे की तुमचे ऍक्टर्स आणखीन तुमचे कलाकार तंत्रज्ञ यांना मॅनेज करणं, कारण पुन्हा तेच की आर्थिक बांधिलकी नसते, त्यामुळे त्या गोष्टी फारच कठीण असतात मॅनेज करणं.
1: आता आपण तुमच्या भिरूड नाटकाविषयी बोलूयात की या नाटकाच्या कथानका बद्दल मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील. की आता मी जसं ऐकलंय की या नाटकाच्या कथानकाचं खूप कौतुक होत आहे, तर मग या भिरूड या कथानकाबद्दल तुम्ही काय सांगताल? मला सर्वात पहिले लेखक म्हणून ही कथा तुम्ही का निवडलीत आणि ही कथा तुम्ही कशी लिहिलीत, कशी मांडलीत, याचं दिग्दर्शन कसं केलं त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, काय सांगता?
0: मी पहिलं भिरूड या शब्दाची फोड करतो, कारण खूप लोकांना नाही माहिती हा शब्द नेमका काय आहे. म्हणजे भिरूड ही एक कीड आहे जी झाडाच्या खोडाला लागते, खोड कीड आहे ती. आणि त्या कीडीची गंमत अशी आहे की ती कीड लागल्यानंतर झाड फारसं काही त्याच्यावरती वरती परिणाम नाही दिसत, पण ती कीड झाडाला आतून पोखरत जाते. म्हणजे ज्या वेळेला मग असं जोराचं वादळ येतं किंवा अशा काही गोष्टी होतात, त्यावेळेला ते झाड उन्मळून पडतं. हाच विचार मला वाटला की सध्याच्या शेती व्यवस्थेची स्थिती हीच आहे. म्हणजे वरवर जरी किती बळ दिसत असलं तरी समाज, कुटुंब, शासन व्यवस्था, आणखीन काय पर्यावरण, या सगळ्याच गोष्टीनं ना इतक्या भीषणतेनं शेती व्यवस्थेचे लचके तोडलेत की मला असं वाटतं की भिरूड लागल्यासारखी झालेली शेती व्यवस्थेची एकंदरच स्थिती. तोच मुद्दा आहे की मग शेती व्यवस्थेला मुळात तिचं व्यावसायिक प्रारूप मिळतच नाहीये, आणि दुर्दैवानं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या इतक्या भीषणतेनं लचके तोडतायत. तर मग असं झालं की मग काय करायचंय? मी एका शेतकरी कुटुंबातून येतो, माझ्या समोर माझ्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी

करतायत आणि मी शांतपणे डोळे मिटून त्याच्याकडे बघतोय आणि मी माझ्या रिलेटिव्ह मध्ये ज्या वेळेला याची चर्चा करतो मित्रांसोबत करतो जे पुन्हा मला तुलना नाही करायची की आहे रे नाही रे असं काही गट नाही छान सगळे मित्रच आहेत माझे पण त्यांच्याकडून येतं की काय ना की आपण कायम ह्याच भ्रमात आहोत की शेतकरी सतत रडतच असतो हे मिळत नाहीये ते मिळत नाहीये ते मिळत नाहीये ते मिळत नाहीये पण गंमत हीच आहे ती मग जर सगळं मिळतंय तर

0: जर सगळं मिळतंय तर दिवसाला 3-4 आत्महत्या करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहेतच की. ह्याच्यावरून मग फक्त वादच होत होते. इवन माझ्या आजूबाजूला अशी पण काही माणसं होती की जे मला हे समजवायचा प्रयत्न होते की शेतकऱ्यांचं इथं चुकतंय की ते सततच रडत राहतात, त्याच्यामुळे ती एक निगेटिव्हिटी तयार झाली आणि जे शेतकरी फायद्यात आहेत ते पण रडायला लागले, ते पण त्याचा फायदा उठवतायत, कर्जमाफी आणि हे सगळं चालूच आहे, तरी पण शेतकरी कधीच समाधानी नाही आहेत या गोष्टींवरती. आणि मग तिथून ह्या गोष्टी सतत पिंच होत राहायच्या की आमची बाजू कुणीच नाही का ऐकून घेणार. मग असं झालं की मग मी काय करू शकतो, मी काही नेता नाही, माझं भाषण देऊन कोण ऐकेल, किंवा मी माझी अवकात नाही की मी 4-5 कोटी रुपये खर्च करून सिनेमा बनवेल, तर मग मी काय करू शकतो, तर मग मी नाटक करू शकतो. आणि म्हणून हा पहिला विषय, कारण मला सगळ्यात जास्ती चालणारा माझ्या जवळचा माझ्या कुटुंबात घडणारी ही गोष्ट आहे, तर मला असं वाटलं की आपलीच गोष्ट लोकांना सांगू, एवढं साधा विचार होता हे नाटक उभं करण्यामागचा. बाकी दिग्दर्शनाचं म्हणाल तर मला अतुल बेठे हे फार मोठे दिग्दर्शक आहेत पुण्यातले, तर मी त्यांना फार फॉलो करतो किंवा त्यांचा इन्फ्लुअन्स पण आहे. त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की मनोरंजन हे किमान बिनलोक नसावं, सॉरी हे असं काही कुणाला दुखावण्यासाठी नाही, पण ते मला ते फार इंटरेस्टिंग वाटतं की ज्या गोष्टी किंवा ज्या फिलिंग्स आपण लोकांसमोर मांडतोय त्या भले युनिव्हर्सल नसतील, पण त्याच्यात काहीतरी ट्रुथ पाहिजे, त्याच्यात संवेदनशीलता पाहिजे, त्याने समोरच्याच्या आत्म्याशी आपल्या कलाकृतीने संवाद साधायचा प्रयत्न केला पाहिजे, इतकी तरी त्याच्यात सत्यता असली पाहिजे किंवा सत्व असलं पाहिजे, ह्याच वेळी त्याचं डिरेक्शन झालं. असं काय फार मला त्याच्यात गिमिक करायचंय किंवा मला काहीतरी समोरच्या ऑडियन्सला भारावून टाकायचं नाही, मुळात माझी जी गोष्ट आहे माझी जी परिस्थिती आहे तीच कदाचित लोकांना जर संवेदनशील असतील तर त्यांना टोचणारी किंवा भारावून टाकणारी, त्यासाठी वेगळं असं काही डिरेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी केलं नाही.
1: तू काय सांगशील हे मांगी, तुझा अनुभव कसा आहे नाटकाच्या कथानकाबद्दल बोलत असताना, तू या कथेकडे कसं बघतेस?
2: मी गावाकडून आलेली एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे. सगळ्यात पहिले तर माझ्या आई वडिलांना पण मी लहानपणापासून शेती करताना बघितलेलं आहे, तर एक कुठेतरी जाणीव होती म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही. आणि दुसरी बाजू बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी नाटकाचं कथानक ऐकलं त्यावेळी खूप जास्त इन्फ्लुअन्स झाला होता त्या, आणि ती जाणीव पण जागी झाली की म्हणजे मला समाजासाठी तर करायचं आहे पण याच्याही पुढे जाऊन मला आधी स्वतःसाठी पण करणं गरजेचं आहे काहीतरी, आणि मे बी हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो माझ्या लाईफमधला असं वाटलं होतं मला तेव्हा. तर मी मनापासून प्रे करत होते की मला विचारावं एकदा तरी प्रणवने की तू करशील का नाटकामध्ये ऍक्टिंग, आणि शेवट विचारलंच त्याने.
1: प्रणव, जसं तू सांगितलंस की नाटक हे मला माझी खरी गोष्ट जगाला सांगायची होती, जेव्हा आपण खरी गोष्ट जगाला सांगतो तेव्हा हे असतं की आपला एक खूप आपल्या जीवाची खूप घनिष्ठ असणारी गोष्ट आपण जगापुढे मांडत असतो, आणि तेव्हा आपल्याला लोकांकडून येणाऱ्या अभिप्रायाचा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो. तर मग मला हे जाणून घ्यायला आवडेल की लोकांचं याविषयीचं कसं मत आहे, लोकांकडून आलेल्या काही प्रतिक्रिया त्याबद्दल काय सांगशील?
0: काही वेळेला ना आपण विचार करतो त्याच्या पलीकडचं आपल्याला मिळून जात. मला माझ्या पहिल्या नाटकानं तेच दिलंय, म्हणजे मी असे सांगण्यासारखे खूप आहेत अनुभव, पण त्यातला त्यात एक महत्वाचा एक्सपिरियन्स सांगतो. आमच्याकडं आमच्या नाटकाचा आम्ही त्यांना परमनंट ऑडियन्स म्हणतो, डावरी आजी म्हणून आमच्या इकडच्याच एक आजी आहेत म्हणजे मावळ त्या भागातले त्या. तर आमचे 4 प्रयोग झाले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी झाले, नाशिक, रत्नागिरी, पुणे. तर त्या प्रत्येक प्रयोगाला, त्यांचं वय 70 पुढे आहे, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला आम्हाला सरप्राईझिंगली भेटायला यायच्या. त्या आम्हाला न सांगता नाशिकला आले होते पुण्यावरून प्रयोगासाठी, त्या रत्नागिरीला आले होते, आणि काही हेतू नाहीये. त्यांना कायम असं वाटायचं की तुम्ही जे करताय ते कदाचित कुणीतरी सांगायला पाहिजे होतं, ते तुम्ही सांगताय. तर त्यांना त्याची फार मजा येते आणि त्या प्रत्येक प्रयोगाला येतात. इवन त्या प्रयोगाशिवायही आम्हाला भेटायला येतात, तर त्यांचे इनपुट्स देत असतात की तुम्ही अजून काय करू शकता. इवन मी मला ही गोष्ट पण सांगितली पाहिजे की आमचा नगरीचा प्रयोग होता आणि त्यावेळेला आमच्या संघाकडे मुळात प्रायोगिक नाटक करतो, त्यामुळे पैसा आणि प्रायोगिक नाटक या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला असं झालं होतं की नगरीचा प्रयोग ठरलाय, काही गोष्टी फायनल झाल्यात आणि जितके पैसे गरजेचे आहेत तिथं प्रयोग करण्यासाठी त्यांना होते आमच्याकडे. आणि काही गोष्टी ज्यावेळेला तुम्ही चांगलं काम करायला निघता त्यावेळेला तुम्हाला युनिव्हर्स मदत करत असं काहीतरी असतं, तर तशा पद्धतीने त्या दिवशी डावऱ्या जे आम्हाला भेटायला आलते आमच्या हॉलवरती, आणि येताना आल्या आणि जाताना त्या एक इन्व्हॉल्व आमच्याकडे देऊन गेला जे त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं की आम्हाला आता पैशांची गरज आहे. आणि एक व्यवस्थित अमाऊंट जितकी आम्हाला गरजेची होती त्यापेक्षा जास्त अमाऊंटचा चेक त्या जे आम्हाला त्या दिवशी देऊन गेलत्या. आणि मला वाटतं की मग ती आमच्यासाठी प्रायोगिक नाटक करणाऱ्या आमच्या 17-18 लोकांच्या टीमसाठी त्या दिवशी प्रत्येक जण ह्या विचारात होता की आपण काहीतरी

0: माल करतोय. म्हणजे ठीक आहे, ते लोकांच्या दृष्टीनं किंवा जगाच्या दृष्टीनं काय असेल माहित नाही, पण आमचा एक ऑडियन्स किंवा एक माणूस त्या मुवमेंटला असा होता की जो आमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवतो की तुम्ही करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. इवन मला असं वाटतं की ऋणातून मोकळं नाही होत आपण कधीच, पण पुन्हा तेच रमेश खाडे ज्यांनी खूप विश्वासानं आर्थिक मदत प्रत्येक प्रयोगाला ते करत आले, प्रशांत मस्के. सो ह्या लोकांमुळे हे नाटक उभं आहे. आणि मग पुन्हा होतं ना की काही लोक मित्रांसाठी सिनेमे करतात, काही लोक पैशासाठी करतात. आम्हाला असं वाटतं की आम्ही इथून पुढची नाटकं ह्या 3 लोकांसाठी केली पाहिजे ज्यांनी इतक्या प्रेमाने इतक्या विश्वासाने आमच्यासाठी सातत्यानं ते आमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवून आम्हाला पुश करतायत काहीतरी करायला.
1: हे वाक्य किती महत्वाचं आहे की माझ्यावरती ज्या प्रेक्षकांनी विश्वास ठेवलाय त्या विश्वासाखातर मी माझे पुढचे प्रयोग करत राहील. हा विश्वास जेव्हा आपल्याला प्रेक्षक वर्ग देतो तेव्हा आपल्याला एक कलाकार म्हणून नेहमीच खूप बळ मिळतं. तू काय सांगशील याबद्दल, तुझा अनुभव कसा आहे?
2: प्रणवने खूपच इमोशनल आणि छान अनुभव सांगितला, तर मी थोडासा जनरल ऑडियन्सचा एक अनुभव सांगते. आम्ही पहिला प्रयोग केला आणि आम्ही थांबलो होतो प्रेक्षकांना भेटण्यासाठी. त्यात एक प्रेक्षक आला आमच्याकडे आणि आम्हाला म्हणाला जरा आमच्या मुलीला समजावा ना. म्हटलं का काय झालंय? आणि ती रडायचीच थांबत नाही तुमचं नाटक बघितल्यापासून. त्याच्यानंतर प्रणवने खूप कॅज्युअली जाऊन तिला सांगितलं होतं ठीक आहे पुढच्या वेळी आम्ही एक छान कॉमेडी नाटक करू तेव्हा तू परत बघायला ये, मग तू हसशील खूप जास्त असं. सो इतका चांगला प्रेक्षक मिळाला होता आमच्या नाटकासाठी, मिळालाय म्हणजे की प्रत्येक नाटकानंतर भावूक झालेला प्रेक्षक बघितलेला आहे आम्ही. आमच्यासाठी भयंकर टाळे आलेले आहेत त्यांच्याकडनं आणि नाटकात इन्वॉल्व्ह झालेला असा आम्हाला थ्रूआउट प्रेक्षक मिळालेला आहे. सो त्यासाठी खरंच टचवूड.
0: म्हणजे ज्या मुलीबद्दल आता हिमांगीने सांगितलं, म्हणजे तिची गंमत अशी की ज्यावेळी तिची आई मला आली सांगायला की आमची मुलगी रडायची थांबत नाहीये, तर मला असं वाटलं होतं की लहान मुलगी असेल जाऊन समजावं तिला. ज्यावेळेला मी जाऊन बघितलं त्यावेळेला ती मुलगी FY मध्ये शिकत होती आणि मला समजत नव्हतं की ह्या पुरीला मी कसं समजवायचं आहे आणि ती वेड्यासारखी रडत होती आणि तिला मी हे सांगितलं की अगं खोटं असतं हे सगळं, असं नसतंय अशा पद्धतीने समजवत होतो. आणि तिचं असं होतं की मला माहितीये सगळं खोटं असतं पण मला नाही होते आता कंट्रोल, मी काय करू. हे गोड होतं हे सगळं.
1: क्या बात आहे. आपण थोडंसं या नाटकाच्या टेक्निकल गोष्टींविषयी पण बोलूयात की हे नाटक करत असताना तुम्ही ज्या प्रांताची कथा मांडताय किंवा त्या शेतकरी वर्गाचे जे काही प्रश्न मांडताय तर त्यामध्ये असणारं संगीत, त्यामध्ये त्या नाटकासाठी केलेली प्रकाश योजना, त्या नाटकासाठी सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही कशा जमवल्या त्याबद्दल काय सांगताल?
0: तुझ्या नाटकाचं संगीत मीच केलंय. मला गाण्याचं असं काही विशेष अंग नाहीये पण परिस्थिती अशी तयार झाली होती कारण जो माझा मित्र या नाटकाचं संगीत करणार होता तो ऐन वेळेला त्याला म्हणजे अगदी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी 2 आठवडे त्याला दुसऱ्या कामासाठी जावं लागलं आणि मग परिस्थिती अशी झाली होती की नाटकाचं म्युझिक, कारण तो जर असा प्रयोग असता की जिथं मी ते मॅनेज करू शकलो असतो तर मी तो तसाही केला असता. अनफॉर्च्युनेटली तो स्पर्धेचा प्रयोग होता आणि तिथं स्पर्धेला जायचं तर मग जिंकण्यासाठीच जायचं असतं या विचाराने करायचं, तर मग असं झालं की आणीबाणी होती आणि मग केलं मी त्या नाटकाचं म्युझिक. खरं तर मी आधी पण केलं होतं एका नाटकाचा थोडासा म्युझिकल पार्ट हाताळला होता त्याच्यामुळे त्याची थोडीशी कल्पना होती. मग मीच केलं त्या नाटकाचं म्युझिक आणि चांगलं झालं होतं म्युझिक. म्हणजे लोकांचं जो अभिप्राय येतो ज्ञानेश शिंगाडे आणखीन आमची श्रुती आमच्याच नाटकात काम करणारी सुंदर गातात ह्या सगळ्या मंडळींनी त्याच्यात गायलेलं आहे, मी स्वतः गायलेलं आहे. अजून प्रकाश योजनेबद्दल पण गंमत आहे, म्हणजे आमचा प्रकाश योजनाकार संकेत मोडक म्हणून आहे तर तो स्वतः त्याने मास्टर्स केलंय नाट्यशास्त्रात आणि तो स्वतः म्हणजे मला ज्या नाटकातल्या गोष्टींपासून मी अनभिज्ञ आहे त्या प्रत्येक गोष्टींशी मला रुबरू करू देत होता की ह्या गोष्टी प्रणव अशा केलं तर अशा होतील, अशा केलं तर अशा होतील. टेक्निकली नाटक स्ट्रॉंग करण्यात संकेतचा फार मोलाचा वाटा आहे आणि त्यानं जे त्या सुंदर पद्धतीनं लाईट उभ्या केला, मला वाटतं की नाटकात फक्त ऍक्टिंग किंवा फक्त लिहिणं या दोन गोष्टींवरती नाटक कधीच स्ट्रॉंगली उचललं नाही जाऊ शकत. त्याचा टेक्निकल पार्ट, म्युझिक, नैपत्य दिग्दर्शन, नैपत्यासाठी आमचे शुभम दादा शुभम गाडे अतिशय सुंदर, आणखीन म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की स्टेजवरती एक गावाकडचं घर उभं राहिलं इतकं सुंदर नैपत्य त्यांनी केलेलं आहे त्याचं. संकेत मी लाईटची बाजू इतकी छान हाताळली आणि त्याला आत्ताच एक मोठ्या चॅनलकडून जो पुरस्कार दिला होता तो सुद्धा मिळाला लाईटसाठी. सो ही सगळी मंडळी वेशभूषा पुन्हा आमच्याच टीम मधल्या मुलींनी केली होती, अमृता रंगभूषा, ह्या सगळ्याच गोष्टी. म्हणजे काय ना की प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी माणसं हायर करणं शक्य नव्हतं. मग टीम मध्येच मला असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून मग काय करता येऊ शकतं की माझ्या टीम मधल्या लोकांची काय अधिक बाजू आहे तिचा उत्कर्ष होऊ शकतो इथं. मग ज्यांना मेकअप येतोय त्यांनी मेकअप करा, ज्यांना सेन्स आहे कपड्यांचा त्यांनी कॉस्ट्युम करा. शुभम दादा आमचे शुभम गाडे ते चित्रकलेचं चांगलं त्यांनी शिक्षण घेतलंय व्यवस्थित. आधी ते नाटकामध्ये इन झाले होते ऍक्टर म्हणून, आणि नंतर त्यांना असं वाटलं की मला ह्याच्यापेक्षा मला नैपथ्य

0: करण्यात मजा येईल. मग त्यांनी ते केलं आणि त्यांनी ते इतकं मनापासून केलं की त्याचा रिझल्ट लोकांनी बघितला बघतायत. सो मुलांच्या बाबतीत पण म्हणजे प्रत्येक ठिकाणचा एक मुलगा आहे. आमचा स्वप्नील जळगावचा आहे, वैभव पुरंदर मधला, काही मुलं भोर मधली, काही बारामतीची ही. सो प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली पोरं आहेत. पण पुन्हा त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे की आपल्याला हा प्रश्न छान पद्धतीनं मांडायचा आहे आणि मग त्यातून ती टीम आणि ती टेक्निकल टीम सुद्धा बिल्ड होत गेली. असं त्यासाठी वेगळं काही एफर्ट्स घ्यावे लागले नाही, त्यांचीच जी प्लस बाजू होती तीच घेऊन आपण गेलो.
1: जसं तुम्ही म्हणताय की यासाठी टेक्निकली काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले नाही, तुम्ही सगळे एकत्र आलात. पण ऍज अ टीम लीडर म्हणून किंवा ऍज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही आपला जो ऑडियन्स आहे त्यांना जेव्हा सांगता तेव्हा या सगळ्या गोष्टी करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे, किंवा मग या गोष्टीकडे आपण टेक्निकली पण बघत असताना नवीन लोक जेव्हा येतात या क्षेत्रामध्ये तेव्हा सगळ्यांना टीम म्हणून कसं बांधायचंय त्याबद्दल काय सांगू शकाल?
0: टीम म्हणून ज्या वेळेला बांधायचंय त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्याकडं थोडंसं डोळसपण आणि अगदी थोडीशी पारखी असली पाहिजे. कारण गंमत अशी आहे ना की आत्ता रील असेल किंवा काही सोशल माध्यमांमुळे काय म्हणू आपण इतका ओघ वाढला आहे, सगळ्यांनाच नाटक करायचं आहे, सगळ्यांनाच लाईव्ह परफॉर्म करायचं आहे. पण सगळ्यांनाच हे करत असताना सगळ्यांकडेच ते कॅलिबर आहे का हा विचार नाही करत प्रत्येक जण. आणि मग असे खूप लोक टीम सोबत इन होतात आणि त्यावेळेला मग तुम्हाला तुमच्यातला इमोशनल भाग बाजूला ठेवून थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं आणि खरंच ज्याच्यात जी गुणवत्ता किंवा ज्याच्यात जे सत्व आहे त्या पद्धतीनं त्याला काम देऊन मग पुढं न्यावं लागतं किंवा सोबत घ्यावं लागतं. कारण गंमत हीच आहे की मग ज्याला काम येतं त्याचा रस कदाचित वेगळ्या गोष्टीत असतो, ज्याला येत नाही त्याला फार तन्मयतेनं ते करायचं असतं. मग सगळ्याच वेगळ्या विचारांच्या 28 लोकांना एकत्र आणून त्यांच्या कमी अधिक बाजू समजून घेऊन ही टीम बिल्ड करावी लागते. असं नाही होत की तुम्हाला पाहिजे तशीच माणसं तुम्हाला टीममध्ये कधीच मिळणार नाहीत आणि ते शक्यही नाहीये. पण मग हीच की दिग्दर्शक म्हणून काय तर माझ्या लोकांमधल्या ज्या कमी आहेत त्या झाकणं आणि ज्या चांगल्या बाजू आहेत ते पुढे आणणं एवढंच मी करू शकतो.
1: तुझा स्वतःचा अनुभव कसा आहे मांगी त्याबद्दल काय सांगशील?
2: खूप सारे लोक इन झाले होते एक टीम म्हणून सुरुवातीच्या काळात, तर छान वाटलं होतं तेव्हा की एवढे लोक आहेत आपल्या सोबत नाटक करण्यासाठी. नंतर छोट्या छोट्या गोष्टींमुळे टीम सोडून गेले लोकही बघितलेत, ज्यांना नाटक करायचंय त्यांनी आमच्यासोबत कशाही परिस्थितीत कंटिन्यू केलेले लोकही बघितलेले. सो जे डेडिकेटेडली करतात ते तर करतील, थ्रू आउट करतच राहतील नाटक सोबत, आणि ते अजूनही लोक आमच्या सोबत आहेत, ती टीम अजूनही आहे.
0: प्रायोगिक नाटकाला ना मला असं वाटतं की पुण्याच्या तरी प्रायोगिक नाटकाला फुटीचा शाप आहे, किंवा पुण्यात जी चांगली नाटकं झाली आहेत त्याचं मूळच या नाटकाला असलेला फुटीचा शाप आहे. कारण जोपर्यंत एका संघातून दुसरा संघ तयार नाही होणार तोपर्यंत दुसरं नाटक होणारच नाही, चांगलं नाटक होणार नाही. किंवा मग एकच दिग्दर्शक एकच लेखक त्याच्याच वेळी सगळ्या गोष्टी जातील. पण हीच अधिक बाजू आहे की प्रत्येकाला असं वाटतं की एका स्टेज नंतर की मला माझी गोष्ट मांडायची आणि मग त्यासाठी मला माझा संघ हवा आहे आणि त्यातून ते बाहेर पडतात आणि त्यातून चांगलं नाटक होत राहतं उलट अजून. म्हणजे ह्या गोष्टी प्रायमरी स्टेजला माझ्यासाठी दिग्दर्शक होऊन किती घातक असलं तरी मला त्याच्यातली ही अधिक बाजू कायम दिसते की ह्याच्यामुळे चांगलं नाटक होत आहे. कॉम्पिटिशन म्हणून होत असेल पण चांगलं नाटक होत राहील यातूनच कदाचित.
1: जेव्हा तुम्ही म्हणता की एक व्यक्तीला त्याची त्याची कथा मांडण्याची इच्छा असते, तर मग मला तुम्हाला दोघांना हे पण विचारायला आवडेल की इतर कुठले विषय तुम्हाला ऍज अ नाटककार म्हणून हाताळायला आवडतील त्याबद्दल काय सांगताल?
0: सामाजिक विषमता दाखवणारा कुठलाही विषय मला वाटतं नाटक म्हणून हाताळायला पाहिजे. ज्या गोष्टींवरती समाज म्हणून बोलण्यावरतीच मुळात असे अलिखित निर्बंध आहेत त्या प्रत्येक विषयावरती नाटक व्हायला पाहिजे. कारण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की थिएटरमध्ये येणारा ऑडियन्स हा तुलनेनं फार सजग आणखीन संवेदनशील असतो, त्याला काहीतरी सात्विक हवं असतं म्हणूनच तो तिथपर्यंत आलेला असतो. त्यावेळेला मग तेच घिसेपिटे विषय दाखवण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी त्यांच्यासमोर ठेवलं पाहिजे की ज्यातून त्यांचा प्रेक्षक म्हणून विचार किंवा एक काय म्हणू आपण समाजातला एक घटक म्हणून विचार आणखी तीव्र किंवा मजबूत होईल अशा विषयांवरती सतत नाटक व्हायला पाहिजे. मला कायम असं वाटतं की त्या सद्यस्थितीला तितकंसं दिसत नसलं तरी लैंगिक विषमता हा नाटकाचा फार महत्वाचा विषय आहे, त्याच्यावरती पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही चांगलं नाटक करू. म्हणजे खूप आहेत विषय पण मला हा विषय त्यातल्या जरा महत्वाचा वाटतो.
1: हे वांगी तुला कुठले विषय हाताळायला आवडतील त्याबद्दल काय सांगतो?
2: म्हणजे आजच्या काळातल्या स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा असे काही विषय ज्याच्यावर अजूनही उघडपणे बोललं जात नाही किंवा बोललं जात नाही अशा विषयांवर काम करायला आवडेल मला.
1: हिमांगी मला तुझं स्वतःचं ऍज अ व्यक्ती म्हणून भिरूडमध्ये असणारी जी भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे तुझ्या थॉट प्रोसेसमध्ये कसा बदल झालाय किंवा काय त्याबद्दल काय सांगशील हेही मला जाणून घ्यायला आवडेल.
2: या नाटकामध्ये मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका करते. म्हणजे

0: आपल्या घरातलं वास्तव जगासमोर उघडं पडू नये यासाठी त्या बाईचा काही स्ट्रगल आहे हा त्या नाटकात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माझ्या भूमिकेमधून. हे सगळं चालू असताना संसार पण मॅनेज करायचा आहे किंवा घरातले छोटे छोटे कॉन्फ्लिक्ट पण मॅनेज करायचे आहेत, ह्या सगळ्यांना सांभाळून घर म्हणून घरात ती एकजूट पण मेंटेन करायची, ही सगळी जबाबदारी जर त्या बाईवर असेल, म्हणजे त्या बाईवर असं नाही म्हणते मी, पण एका सर्वसामान्य घरात एक स्त्री ते कशा पद्धतीनं हॅन्डल करते हा टास्क दिला होता प्रणवनी मला. मी बऱ्यापैकी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी संवेदनशीलता खूप जास्त ऍक्टिव्ह झाली म्हणू शकते मी. म्हणजे मी कधी त्या एजला जाऊन किंवा त्या कुटुंबामध्ये जाऊन त्या लेवलला विचार करण्याचा नाटकाच्या आधी तरी मी कधी प्रयत्न केला नव्हता. नाटकामुळे मी आता तो विचार करू शकते हे छान वाटतं मला.
1: वा, खरं तर कुठलीही अभिव्यक्ती, लिखाण, कला या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संवेदनशील माणूस म्हणून जेव्हा घडतात तेव्हा आपण त्याच्याशी जास्त तादात्म्य साधतो असं मला वाटतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण असं बरेचदा म्हणतो की बरेचदा म्हणण्यापेक्षा आपण रंगमंचाला समाजाचा आरसा म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो. तर मग मला प्रणव तुझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात रंगमंचाची भूमिका कशी आहे, त्याबद्दल काय सांगशील?
2: मी म्हणजे खूप प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे कदाचित मी अजून तितका जोडलो नाहीये या प्रोसेसशी. म्हणजे मला खर तर करायचा सिनेमा या गोष्टीशी मला असं वाटतं की मला त्या प्रोसेसमध्ये माझ्या नाटकातही प्रचंड मजा येते, येत नाही अशातली गोष्ट नाही, पण तेच की अजून रंगभूमीशी असा काही बॉन्ड नाही आला की मला स्टेज असं काहीतरी सांगते असं मला नाही वाटलं प्रामाणिकपणे अजून. कदाचित मला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करायचे खूप जास्ती, पण एक गंमत आहे की स्टेज तुमचं खोटेपणा झाकत नाही, जे असेल ते आहे आणि तेच लोकांसमोर पण येतं. त्यामुळे मला ती गंमत वाटते की तुम्ही सिनेमात रिटेक कराल किंवा तुमचे इमोशन्स खोटे खोटे कसे आणायचे ते सगळं करता येतं टेक्निकली. रंगमंच तुम्हाला कलाकार म्हणून फार कसदार बनवतो. इव्हन नाटक करायचं हा माझा थॉट पण त्याच्या माग महत्वाचा विषय हाच की प्रत्येक गोष्टीला एक रियाज असतो. म्हणजे गाणं करायचं तर तुम्ही तानपुरा लावून गायला पाहिजे किंवा डिरेक्शन करायचं तर तुम्ही त्या त्या गोष्टी टेक्निकल हँडल केल्या पाहिजेत किंवा कुठलं नृत्याचं असेल तर. मला वाटतं अभिनयाचा रियाज असा असंच अजून मला तरी माहित नाही. मला वाटतं नाटक करणं किंवा रंगभूमीशी एकरूप होणं हा अभिनयाचा सर्वोत्तम रियाज आहे की तिथं केलेली प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. मी आतापर्यंत 3-4 कॅरेक्टर केले पण मला बाकी कुठलं काही करायला सांगितलं तर कदाचित तो आत्मविश्वास येणार नाही, पण त्या टाईपचं कुठलं कॅरेक्टर दिलं तर मी फार आत्मविश्वासानं करेल. मला वाटतं कलाकार म्हणून रंगभूमीनं मला हे दिलंय. बाकी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न जरा जास्ती व्यापक आहे, त्याच्यावरती मी खरंच नाही तितका विचार केला कधीच.
1: तुझा अनुभव कसा आहे बांगी, तू काय सांगशील याबद्दल?
0: अनुभव तर खूप कमाल होता. म्हणजे याच्या आधी पण मी नाटकं केलेली आहेत लॉकडाऊनच्या आधी, त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी थोडासा ब्रेक पण घेतला होता. ज्यावेळी ही संधी पुन्हा माझ्यासाठी चालून आली, पुन्हा रंगमंचावर उभं राहणं, पुन्हा लाईव्ह परफॉर्म करणं, म्हणजे एक्साइटमेंट पण होती आणि म्हणजे ही गोष्ट आवडते पहिल्यापासून, तर त्याच्यामुळे मला मजाच आली करताना.
1: खरं तर तुम्ही नाटकाच्या एकंदरीत प्रोसेस विषयी माझ्याशी डिस्कशन करत आहात, तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा पण आत्ताचे जे आपल्याला ऐकणारे जे तरुण मुलं आहेत किंवा जे नवीन छोटे कलाकार तुम्हाला ऐकतात आणि त्यांना तुमच्यासारखं जेव्हा करायचं तेव्हा तुम्ही ऍज अ सिनियर म्हणून त्यांना काय सांगताल की त्यांनी कशा प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे?
2: सगळ्यात पहिले हे सांगेल की एक दोन नाटके करून काही कोणी सिनियर विनियर होत नाही, त्याच्यासाठी खूप काम करायला लागतं. बाकी जितकं केलंय त्यावरून जर इनिशियल स्टेजला कुणी काय करत असेल आमच्यापासून अगदीच नौका असेल तर मी एवढं सांगेल की ग्लॅमर वगैरे बघून नका येऊ इकडं, इथं पैसे मिळत नाहीत. हे माने सांगितलं तसं समाधान मिळतं. फक्त पुन्हा तेच की नाटक हा रियाजाचा भाग आहे. नाटक हा तुमच्या तिगत समृद्धीचा किंवा बौद्धिक समृद्धीचा भाग आहे. त्यानं तुमच्या मनाची भूक भागेल, पोटाची भागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कमर्शियली स्टेबल व्हाल किंवा भविष्यात होऊ शकता अशी खात्री असेल त्यांनीच नाटक करा. पुढे काहीतरी वेगळं करायचंय किंवा आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय पण मला आता स्वतःला एक्सप्लोअर करून बघायचंय म्हणून नाटक करत असाल तर खुशाल करा, मजा आहे.
1: आणि कार्यक्रमाच्या अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जे पण नवीन विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत त्यांना तुम्ही नाटक या क्षेत्रामध्ये येत असताना काय टिप्स द्याल त्याबद्दल मला प्लीज सांगताल?
2: मी हे सांगेल की नाटक करायला पाहिजे. जर तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुम्हाला कलाकार म्हणून पण आणि व्यक्ती म्हणून पण, तर मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला फार चांगल्या लेवलला पुश करतं. मगाशी म्हटलं तसंच की नाटक हा पुन्हा रियाजाचा भाग आहे आणि जर ऍक्टिंग मध्ये काहीतरी चांगलं करायचंय तुम्हाला असा जर तुमचा विचार असेल तर प्रत्येक गोष्टीचा एक पाया असतो आणि मला वाटतं अभिनयाचा रियाज किंवा अभिनयाचा पाया हेच मुळात नाटक आहे. तर नाटक करायला पाहिजे नवीन अभिनय क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक मुलानं.
1: तू काय सांगशील हे मांगे?
0: खूप कमाल.

0: गोष्ट आहे नाटक म्हणजे अभिनयातून समाधान मिळवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी नाटक करा.
1: मला ही दोन्ही उत्तरं फार आवडली की व्यक्तिगत उत्कर्ष आणि ती समाधानाची पायरी गाठेपर्यंत या दोन गोष्टींसाठी आपल्या तरुणांनी नाटक करायला हवं. तुम्हा दोघांचंही आमच्या पुण्याकाशवाणीकडून खूप मनापासून आभार की तुम्ही आज आलात आणि आमच्यासोबत तुमचा नाटकाविषयीचा अनुभव आणि प्रवास शेअर केला. खूप मनापासून धन्यवाद.
2: धन्यवाद.
3: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता.
1: ध्वनितरंगांच्या कर्णमधुर लहरीवर शोधेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 6 वाजले आहेत. आता आनंद घेऊया मराठी मिश्रगीतांचा.
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87884014497.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
1: श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत. रचना आहे संत चोखामेळा यांची.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: सदैव कार्यक्रमात आपण हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या युगल स्वरातील गीत ऐकलं. गीत रचना सुधीर मोघे यांची, तर संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: आजकाल अनेक महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये वाढत चाललेल्या पीसीओडी पीसीओएस या समस्यांबद्दल तुम्हाला योग्य माहिती आहे का? अनियमित पाळी, वजन वाढ, हार्मोनल असंतुलन या सगळ्यांमागचं खरं कारण काय आहे आणि यावरच आयुर्वेद काय सांगतं? गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी ऐकायला विसरू नका आरोग्य जागर हा कार्यक्रम. आपले प्रश्न, आपल्या समस्या तज्ज्ञ डॉक्टरांना आपण विचारू शकता. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0217-265-17-41 रात्री 9:15 ते 10 वाजेपर्यंत.
2: श्रोते हो, मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी आपण ऐकूयात निवडुंग या चित्रपटासाठी पद्मजा फेनानी जोगळेकर.

आणि बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र। सायंकाळचे 6:30 वाजले आहेत। आता प्रसारित करीत आहोत हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम।
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड। आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक। त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
3: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे एचडीपी प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध। सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बार्शी। फोन 82 37 83 19।
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
6: व्ही आर पवार साठी गल्ली।

श्रोतेहो, हिंदी मिश्र गीतांच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकूयात जगजीत सिंग यांनी स्वर आणि जगजीत सिंग यांचं संगीत असणारी ही गझल।

0: जेणेकर सन 1910 पासून
1: जेणेकर माझ्याचा तयार मसाला।
2: पार्टी हवी
3: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया।
4: आयडिया तिथेच करूया पार्टी।
2: पिझ्झा पार्टी
3: येस। चल तुझं कार्ड आणि पिन दे।
2: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन। RBI सांगते आहे की आपला पिन OTP CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा।
3: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही?
3: नो शेअरिंग।
2: RBI सांगते, जाण पारवाना, सतर्क रहा।
5: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतेहो, हिंदी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर। कार्यक्रमात आता ऐकूयात खुदगर्ज या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या युगल स्वरात इंदिवर यांची गीतरचना, संगीत आहे राजेश रोशन यांचं। श्रोतेहो, खुदगर्ज हा चित्रपट 1987 साली प्रदर्शित झाला होता। गोविंदा आणि नीलम कोठारी यांच्यावरती चित्रित करण्यात आलेलं हे सदाबहार असं गीत।

0: मला मिठाई।
1: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
2: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
3: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या। श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे। यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच। यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे। शिवाय करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल। संपर्क 92703 50 701 किंवा 94230 680 31। या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया।
4: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये।
5: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात।
4: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोर्नी। संपर्क 87400034008।
6: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती। तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
7: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर।

हिंदी मिश्रगीतांच्या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, आता आपण ऐकूयात फूल और काटे या चित्रपटासाठी कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं. श्रोते हो, फूल और काटे हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि याच चित्रपटामधून सुप्रसिद्ध अभिनेते अजय देवगण आणि मधु यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट त्या काळचा ब्लॉकबास्टर चित्रपट ठरला होता आणि पदार्पणातील पहिला पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार अजय देवगण यांना मिळालेला होता.

आणि बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: अगं बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
1: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
2: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
3: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
4: श्रद्धा ऑप्टिकल्स कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी चक्क मोफत. इम्पोर्टेड गॉगल्स, इम्पोर्टेड फ्रेम्स आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस, सर्व काही वाजवी दरात. श्रद्धा ऑप्टिकल्स, महापौर बंगल्यासमोर, सोलापूर.
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
6: संपर्क 87 88 46 14 97.
7: उन्हाळ्यासाठी 50-75-90 टक्के क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाखेड ऑर्डर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बारशी. फोन 82 37 83 19.
8: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं. जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार. संपर्कासाठी मोबाईल 94 218 76 055.
9: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे ठीक 6:58 झाले. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए

0: नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
1: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% वरून 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:00 वाजून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: खुशहाल।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत। मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले। इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत। अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत। तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे। दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं। त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्यासोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली। आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर केलं, काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली।
1: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं

0: आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला। अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला। भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली। सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे। भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे। बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे। हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट होण्याची शक्यता आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे। रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता। रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला। त्यांच्यासह 7 जणांचे जबाब न्यायालयानं आज नोंदवले। यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण। नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 जणांना अटक। अहिल्यानगरमधून आज एकाला अटक। पुण्यातून 1 जण ताब्यात। काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध। ताफ्यातली वाहनं निम्म्यावर। आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणी सोलापूर केंद्र सायंकाळचे 7:10 झाले आहेत।
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात। वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
4: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
4: इयत्ता 3-12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
3: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
4: संपर्क 87-88-46-1497।
5: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यताप्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोलेकाठी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94218-76055।

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र. सायंकाळचे 7:12 होत आहेत आणि आता ऐकूयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 7:15 अर्थविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी ठीक 7:30 गावकरी मंडळ हा आमच्या खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये बाजारभाव, कृषी सल्ला आणि साठवणुकीतील कीड व्यवस्थापन याविषयीची ग्रामीण संवादिका आपण ऐकाल. सहभाग आहे जयपाल खेडकर आणि सुजित बनसोडे यांचा. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. सायंकाळी रात्री ठीक 8:05 आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 अपनी बात अपनी बोली हा हिंदी कार्यक्रम आपण ऐकाल. यामध्ये कथाकुंज या कथा मालिकेत मुंशी प्रेमचंद लिखित कहाणी आपण ऐकाल. नमक के दरोगा वाचक स्वर आहे शहाजोया सुभेदार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सोमेश्वर पाटील. रात्री ठीक 8:45 आणि समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल. आम्ही ते प्रसारित करू. रात्री 9:00 मराठी गाणी यामध्ये एक कलाकार हा कार्यक्रम. रात्री 9:15 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर रात्री ठीक 10:00 आकाशवाणी @90s निमित्त आयोजित सूरगौरव संध्या या कार्यक्रमात पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजम यांची जयंत पात्रीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. आम्ही ती मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री 11:00 हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोतेहो ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी सोलापूर केंद्र सायंकाळचे 7:15 आहेत. अर्थविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळे अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्यासोबत आहेत. पंकज सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार फरक पडू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपलं आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, तर आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कारपुलिंग शक्य आहे तिथे कारपुलिंग केलं पाहिजे, जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेसने ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काही किंमत होती त्याच्या 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 करोड रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती परिणाम होतोच आहे, तर आपल्यावरतीही त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं परकीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या,

0: किंवा एफबीआय असू द्या, याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल डिझेल गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10 ते 20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास 9.5 अब्ज डॉलर एवढी सेव्हिंग एका वर्षात करू, आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधान आवाहन केलं, तसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे. तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालते, वाहन वापरतो आपण, वाहन सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केला, तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने, या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आवाहन आहे ते खूप महत्वाचं आहे.
1: सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे?
0: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठका ज्याला आपण व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, असे वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आव्हान केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे, ते कारण होतं. आताच कारण हेच की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून, तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार. घरनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण पण व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्याही व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एक तर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंग द्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं, हे जर आपण पुन्हा विकसित केलं, त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला तर नक्कीच रोडवरती काही ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक मध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काही पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात, त्यादृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केली, असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी? सर,
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे, म्हणून काही लोकांना हे रुचणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बाबा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे, ही तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6 लाख कोटीहून आपण अधिक आयात केलेली आहे मागच्या वर्षी, जवळपास $72 बिलियन. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं, बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते, म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव, त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काही साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल, जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग. या सर्वांचा जर तुम्ही बघितलं 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 बिलियन आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग वरती खर्च केला आहे भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिले, भारताच्याच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग्स केल्या तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, एफडीआय वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल. तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील, ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढली आहे पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करताय, खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करते पण पुढे पण हे मॅनेज करता यावं, त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केलीत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो, ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काही फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो.

0: म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसऱ्या गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्या वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काय वाईट परिणाम होतोय हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काय फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिली. तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय. स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय. त्यातून सध्याच्या काळात देशहित कसं साधलं जाईल असं वाटतंय.
0: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्य तेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या असतात. म्हणजे जवळपास $750 बिलियन ते $800 बिलियन वस्तू आपण दरवर्षी आयात करतो त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करून नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि हे परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व दृष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहेत ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपण वेळी दाखवलेलं आहे ते थोरियम पासून वीज निर्मितीचा असू की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असू आपल्यामध्ये ती ताकद आहे. फक्त आपल्या समाजाने आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने ते लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
1: सर बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशावेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
0: आपण नेहमी सिंगापूर, जपान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू. फक्त सरकार काम करून होत नाही, जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्रप्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे जे जी पावलं उचलली गेली पाहिजे ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्रप्रथम, कारण राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाहीतर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्रप्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आता त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झाले, युद्ध परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहेत. तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे, संयमा

0: साठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत ते बाजूला ठेवून फक्त माझा देश माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले एक वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल. कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट आर्मीचा प्रॉब्लेम तो जर एक आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी एक आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काही आफ्टर इफेक्ट्स आहेत, बॅड इफेक्ट्स आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया. तरच हा बदला दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: वृत्त विशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

मंडळी नमस्कार. आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 23 वैशाख शके 1948 अर्थात 13 मे 2026. मंडळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजारभाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतमालाच्या उत्पादकांकरीत आहेत. प्रति 100 पेंड्यांसाठी अंबाडी भाजी 400 ते 700, सफरचंद 7000, बीट 1000 ते 1600 रुपये, कारली 1500 ते 3500, वांगी 800 ते 3000 रुपये, कोबी 300 ते 800 रुपये, ढोबळी मिरची 1500 ते 4500 रुपये, गाजर 1000 ते 4000 रुपये, फ्लावर 400 ते 1760 रुपये, चिकू 1000 ते 2000 रुपये, गवार 1500 ते 5000 रुपये. प्रति 100 पेंढ्यांसाठी कोथिंबीर 800 ते 1500 रुपये, काकडी 300 ते 3500 रुपये, चाकवत 1000 ते 1500 रुपये, हरभरा 5270 ते 5300 रुपये, द्राक्षपेटी 150 ते 250 रुपये, मिरची हिरवी 2000 ते 3500 रुपये, पेरू 700 ते 1000 रुपये, जांभूळ 7000 ते 21000 रुपये. प्रति 100 पेंढ्यांसाठी कांदा पात 800 ते 800 रुपये, करवंद 4000 ते 8000 रुपये, खरबूज 1000 ते 2600 रुपये, भेंडी 500 ते 3000 रुपये, लिंबू 1000 ते 10000 रुपये, आंबा 400 ते 2000 रुपये, आंबा लोकल 1500 ते 4000 रुपये. प्रति 100 पेंढ्यांसाठी मेथी भाजी आहे 500 ते 1500 रुपये, मोसंबी 3000 ते 5000 रुपये, कांदा 100 ते 1700 रुपये, पपई 500 ते 500 रुपये, डाळिंब 800 ते 24500 रुपये, बटाटा 700 ते 1200 रुपये. प्रति 100 पेंड्यांसाठी राजगिरा भाजी आहे 500 ते 500 रुपये, तांदूळ 3485 ते 6900 रुपये,

दोडका शिराळी 1500 ते 5500 रुपये, प्रति 100 पेंड्यांसाठी शेपू भाजी आहे 1000 ते 1300 रुपये, ज्वारी 2000 ते 3700 रुपये, सोयाबीन 7090 ते 7000 रुपये, प्रति 100 पेंड्यांसाठी पालक 500 ते 1000 रुपये, प्रति 100 पेंड्यांसाठी तांदूळजा 600 ते 1000 रुपये, टोमॅटो 400 ते 3000 रुपये, कलिंगड 400 ते 1500 रुपये, गहू शरबती 2600 ते 3990 रुपये। श्रोतेहो, सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव आताच आपण ऐकले, आता ऐकूयात कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आंबा विकत घेताना किंवा विक्री करत असताना हा आंबा योग्य पद्धतीनं पिकवलेला आहे किंवा नाही हे ओळखणं देखील महत्वाचं आहे. चांगल्या दर्जाचा आंबा हा साधारणतः पारंपरिक पद्धतीमध्ये आडी घालून पिकवला जातो, मात्र अलीकडे अनेक रसायनांचा वापर करून देखील आंबा पिकवला जातो, ज्यालाच आपण कृत्रिम पद्धतीनं पिकवलेला आंबा म्हणतो. पारंपरिक किंवा नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या आंब्यापेक्षा तुलनेनं कृत्रिम पद्धतीनं पिकवलेल्या आंब्याला काहीसा कमी भाव असतो. त्यामुळं कृत्रिम आणि नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यातील फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा ओळखायचा असेल तर हा आंबा पिवळा, जर्द, चमचमीत आणि आकर्षक दिसतो. सोबतच फक्त सालच पिवळी झालेली असली तरी आतून फारसा हा आंबा पिकलेला नसल्यामुळं बोटानं किंचित दाबला तरी नरमपणाऐवजी आपल्याला कडकपणा जाणवतो. कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचा वास घेतला तर नैसर्गिक सुगंधाऐवजी थोडासा उग्र आणि नकोसा वाटणारा वास आपल्याला येतो, तसंच चवीला आंबटपणा देखील जास्त जाणवतो. कृत्रिम पद्धतीनं पिकवलेले आंबे घरी आणल्यानंतर त्याच्या सालीवर लगेच काळे डाग पडतात. 2 ते 4 दिवसातच साल खराब होऊ लागते. अशा आंब्यांची पचनीयताही कमी असते. त्यामध्ये भेसळयुक्त रसायनाच्या अंशामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. याउलट नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा ओळखणं अतिशय सोपं आणि सहज आहे. अशा आंब्याला भाव देखील जास्त असतो. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याची पिकवण्याची नैसर्गिक प्रक्रिया ही तुलनेनं सावकाश असते. त्याच्या सालीवर अतिसूक्ष्म लहान सुरकुत्या पडतात. फळ पिवळे धमक न होता हिरवट पिवळं राहतं. चमकदार रंगाऐवजी मातकट रंग दिसतो. नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा हा बोटाने थोडासा दाबून पाहिला तर अगदी सहज नरमपणा जाणवतो. योग्य पिकल्यामुळे आंब्यातील शर्करा आणि आम्लतेचं प्रमाण योग्य होतं. या फळाला विशिष्ट सुगंध येऊन घरामध्ये तो दरवळतो. आंबा नैसर्गिकरित्या टिकाऊ असतो. सालीवर काळे डाग, चट्टे पडणं असे प्रकार सहसा होत नाहीत. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याची चव ही अप्रतिम असते. असा आंबा खाण्याआधी 1.5 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून थोडा थंड झाल्यावर कापून खावा. उन्हाळ्यात चवीसोबतच थंडावाही यातून मिळतो. या आंब्याची पचनीयता चांगली असून तो आरोग्यासाठी धोकादायकही नसतो. अशा पद्धतीनं कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यापेक्षा नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याला बाजारात भाव देखील जास्त मिळतो. सोबतच असा आंबा आरोग्यासाठी चांगला देखील ठरतो.

कृषी सल्ला आताच आपण ऐकलात. कार्यक्रमात आता ऐकूयात साठवणुकीतील कीड व्यवस्थापन याविषयीची ग्रामीण संवादिका. सहभाग आहे जयपाल खेडकर आणि सुजित बनसोडे यांचा.

0: साहेब नमस्कार।
1: नमस्कार खंडो अन्ना। या
0: हॅलो हॅलो साहेब।
1: हां
0: थोडा वेळ आहे का?
1: अरे बिलकुल वेळ आहे खंडो अन्ना, शेतकऱ्यांसाठीच आपल्याला

0: काम करायचं आहे.
1: वय वय वय साहेब
0: बसा.
1: आजची शंका जरा वेगळीच होती बघा.
0: वेगळी म्हणजे काय विचारा की.
1: आता साहेब तुम्हाला माहिती आजवर कवा कुठलं पीक कसं घ्यायचं आणि चांगलं उत्पादन कसं मिळवायचं ही विचारायला मी म्हणा शंकर्या म्हणा शिरपती तुमच्याकडे येत होतो साहेब.
0: ओके
1: आता कसं आहे साहेब तुमच्या सल्ल्याप्रमाणे आता चांगल्या पद्धतीनं शेती समजली आणि तसं उत्पादन बी मिळायला लागले.
0: बर
1: पण कुठंतरी या पिकाला चांगला भाव मिळावा म्हणून त्याची साठवणूक बी महत्वाची आहे साहेब.
0: ओके
1: पण तसं कुठं साठवाय गेलं की किडी नुसता भुगा पाडायला लागली ती बघा आणि ही एक नवीन टेन्शनच झालंय बघा म्हणून आलो तुमच्याकडे.
0: अहो काय टेन्शन घेऊ नका खंडवांना. प्रत्येक गोष्टीवर समाधान असतंच की.
1: होय होय होय
0: तुम्हीच नाही आपल्या पूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांचा हा एक प्रश्न आहेच.
1: होय होय होय
0: मोठ्या प्रमाणावर काय होतं साठवलेल्या धान्याचं नुकसान किडीमुळे होतं.
1: होय सर
0: म्हणजे साठवलेल्या धान्याचे प्रमुख शत्रू जर कोणाला म्हणायचं असेल तर धान्यामधल्या वेगवेगळ्या किडी कोळी
1: बर
0: त्याच्यासोबत उंदीर आणि पक्षी सुद्धा.
1: होय साहेब होय
0: आणि जेवढं काही आपण धान्य साठवतो आणि त्या साठवणुकीमध्ये जे काही नुकसान होतं
1: बर बर
0: त्या नुकसानीपैकी मुख्य नुकसान कोण करतं माहित आहे का.
1: कोण हो साहेब.
0: किडी आणि उंदर.
1: बर बर
0: आता किडींच्या प्रादुर्भावाची सुरुवात कणसावर किडींनी दिलेल्या अंड्यापासून होते.
1: वैकी
0: म्हणजे ती तिथूनच सुरू झालेली असते.
1: बर बर
0: पुन्हा मग खळ्यापासून साठवलेल्या जुन्या धान्यापासून वाहनाद्वारे आणि पोत्यातून त्याचा प्रसार होत राहतो.
1: बर
0: यामध्ये प्रामुख्यानं भंगीवर्गीय पतंगवर्गीय या किडी आहेत.
1: बर बर
0: त्याच्यामुळे आता या किडींना जर आपल्याला रोखायचं असेल तर मग थोडं नियोजनबद्ध व्यवस्थापन जर केलं तर कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला चांगलं नियंत्रण करता येतं खंडवा.
1: बर बर बर
0: म्हणजे तुम्ही जे म्हणताय टेन्शन आलंय
1: वय की वय
0: असं काय टेन्शन वगैरे घेण्यासारखं काम नाही.
1: अच्छा मग साहेब ती आता गव्हामध्ये सोंडे होती ती बघा.
0: हो
1: मग त्याचं काय होत त्याची काय माहिती.
0: गहूच नाही मका ज्वारी तांदूळ अशा तृणधान्यामध्ये जेवढ्या काही किडी आढळतात ना खंडवांना
1: बर बर
0: त्यातली ही सोंडे प्रमुख किड आहे.
1: अच्छा
0: आता ह्या किडीचा प्रौढ म्हणजे सोंडा जो आहे आणि आळी
1: बर
0: हे दोन्ही त्याच्या अवस्था एकतर प्रौढ आणि आळी
1: बर बर
0: हे दोघही काय करतात.

0: मग साहेब ती आता गव्हामध्ये सोंडे होती ती बघा
1: हो
0: मग त्याचं काय होत त्याची काय माहिती
1: गहूच नाही मका ज्वारी तांदूळ अशा तृणधान्यामध्ये जेवढ्या काही किडी आढळतात ना खंडवांना
0: बरं
1: त्यातली ही सोंडे प्रमुख कीड आहे
0: अच्छा
1: आता ह्या किडीचा प्रौढ म्हणजे सोंडा जो आहे आणि आळी
0: बर
1: हे दोन्ही त्याच्या अवस्था एकतर प्रौढ आणि आळी
0: बर बर
1: हे दोघेही काय करतात दाणे पोखरून आपल्या धान्याचं नुकसान करतात
0: बर बर
1: याचा जो प्रौढ असतो सोंड्याचा तुम्ही जर त्याला व्यवस्थित बघितलं तर तो गर्द तपकिरी रंगाचा काळा थोडासा असतो
0: वय वय वय साहेब
1: त्याचं तोंड लांबट निमुळत असतं म्हणूनच त्याला आपण सोंड म्हणतो
0: बर बर
1: आणि ह्या किडीची म्हणजे ह्या सोंड्याची लांबी 1 ते 3 मिलीमीटर असते याची आळी मात्र काळसर किंवा पांढऱ्या रंगाची असते आणि पाठीवर तुम्ही नीट जर बघितलं तर 4 फिकट पिवळे असे पट्टे दिसतात
0: वय साहेब वय
1: आणि या किडीचा जीवनक्रम जो आहे खंडवांना तो 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण होतो
0: बर
1: या किडीचा प्रादुर्भाव शेतातून म्हणजे पक्व झालेल्या दाण्यातूनच सुरू झालेला असतो
0: वय वय वय आता ही तुम्ही म्हणल्यासारखं तपकिरी किंवा काळ्या रंगाचे सोंडे बघितले पण अशाच पद्धतीनं अजून एक आळी बी दिसायला लागली आहे गव्हामध्ये
1: हा ती खापरा भुंगा जो आहे ना
0: वय वय
1: त्याची आळी असते
0: बर
1: ही जी आळी आहे ती प्रामुख्यानं साठवलेल्या गव्हात आढळून येते आणि या किडीची जी अवस्था आहे म्हणजे आळी अवस्था
0: बर बर
1: ही आपल्या गव्हाच्या दाण्याचं नुकसान करून बियाण्याचा अंकुर खाते त्यामुळे बियाण्याची उगवण शक्तीही कमी होते या खापरा भुंग्याचा जो प्रौढ आहे तो साधारणतः 1-2 ते 3 मिलीमीटर लांब असतो
0: बर
1: त्याचा रंग पांढूर का बदामी असतो
0: बर बर बर
1: आणि अंगावर लाल सरकेसाचे झुपके दिसतील तुम्हाला आणि या किडीचा जीवनक्रम मात्र 2 महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंत चालू असतो
0: बर बर आता साहेब मी तुम्हाला सांगितलं ती झालं गव्हाबद्दल पण यंदा मूग असल उडीद असल तूर बी घेतली
1: बर
0: आणि ती बी साठवली की किडेच व्हायला लागले ती बघा मग या मूग उडीद तुरीमधली किडे कुठले म्हणायचे
1: तूर असू द्या मूग उडीद चवळी हरभरा ह्या सगळ्या कडधान्यामध्ये एक आढळून येणारी मुख्य कीड म्हणजे कडधान्यावरचा भुंगेरा
0: बर
1: काय होतं या भुंगेऱ्याची जी आळी आहे ना कडधान्याचे दाणे पोखरून त्याच्यावर उपजीविका करत असते
0: बर बर बर
1: आणि याचे भुंगेरे साधारणपणे 1.5 मिलीमीटर लांब असतात
0: बर
1: आपलं हार्ट असतं ना
0: होय होय
1: हृदय तर त्याच्या आकाराचे हे भुंगेरे असतात
0: बर
1: आणि भुंगेऱ्याच्या पाठीवर मध्यभागी 2 फिक्कट पांढरे ठिपके तुम्हाला दिसून येतील
0: बर
1: कडधान्यावरचा भुंगेरा ही जी कीड आहे खंडवांना ही 25 ते 40 दिवसांमध्ये तिचा जीवनक्रम पूर्ण करते
0: बर
1: आणि प्रादुर्भाव जो आहे या किडीचा तो आपल्या शेतातूनच सुरू झालेला असतो
0: बर बर
1: आणि मग तो पुन्हा साठवलेल्या कडधान्यामध्ये येतो मग हा प्रादुर्भाव तिथं आला
0: बर
1: की बियाणाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं
0: वय की साहेब वय पण आता तुम्ही सांगितलं साहेब या आळ्या जी आहेत ती आपल्या जी काही दाणे आहेत ती पोखरते ती पण आता परवा बघितलं मी कुठं कुठं पीड बी दिसून यायला लागले मग ती काय होतं
1: अगदी अगदी बरोबर आहे काय होतं गहू बाजरी किंवा कुठले तृणधान्य असू द्या त्याच्या फुटक्या दाण्यावर आणि पिठावर जगणारी सुद्धा दातेरी भुंगा नावाची एक कीड आहे
0: होय का
1: हा आता ही ओळखायची कशी तर या प्रौढ किडीच्या शरीरावर दोन्ही बाजूंनी अशी दातासारखी एक रांग दिसून येते
0: बर बर बर
1: आणि हिचा रंग पांढरा असतो
0: अच्छा
1: ही कीड साधारणतः 40 ते 120 दिवसात आपला जीवनक्रम पूर्ण करते आणि त्यामध्ये ती आपल्या धान्याचं नुकसान करते
0: बर बर बर आता साहेब परवाच काय झालं की सगळी जी काही धान्य आहे ती उन्हात घालावं म्हणून काढाय गेलो तर तिथं पतंग बी उडताना दिसले ती
1: हा पतंग असणार
0: ती बी किडी आहे ती का म्हणायची
1: हो साधारणतः 2 प्रकारचे पतंग आपल्याला साठवलेल्या धान्यामध्ये दिसतात
0: बर बर
1: एक म्हणजे दाण्यावरील पतंग आता ही जी कीड आहे ना ती प्रामुख्यानं भात ज्वारी कधी कधी गव्हामध्ये सुद्धा आढळते
0: अच्छा
1: तुम्ही निरखून पाहिलं तर या किडीचा रंग पिवळसर तपकिरी
0: बर
1: तिचे पंख लांबट असतात
0: अच्छा
1: लांबट म्हणजे लांबी 1 ते 2 सेंटीमीटर असते आळीचं डोकं जे आहे ते पिवळं असतं
0: बर बर
1: आणि आळीचा रंग पांढुरका असतो
0: बर बर बर
1: ही आळी दाण्यात राहून धान्य पोखरत असते
0: अच्छा
1: आणि खंडवांना या आळीचा प्रादुर्भाव सुद्धा शेतातूनच सुरू होतो
0: बर बर बर
1: आणि साधारणपणे पुढे जीवनक्रम 4 ते 5 आठवड्यापर्यंत पूर्ण होतो
0: अच्छा
1: आणि दुसरा जो पतंग आहे तो म्हणजे तांदळावरचा सुरसा म्हणतात
0: बर बर बर
1: किंवा बरेच शेतकरी त्याला फक्त पतंग सुद्धा म्हणतात
0: अच्छा
1: या किडीचा प्रौढ जो आहे तो करड्या तपकिरी रंगाचा असतो
0: बर बर
1: आणि त्याची लांबी 2 ते 3 सेंटीमीटर असते
0: बर
1: पूर्ण वाढ झालेली आळी जी आहे ती मळकट पांढऱ्या रंगाची दिसते
0: बर
1: सुरुवातीला काय होतं ही लहान आळी फुटके दाणे आणि पीठ खाते
0: बर
1: पुन्हा आळी एकदा मोठी झाली की मग काय
0: बरोबर
1: अखंड दाण्याचं भक्षण करायला सुरू

0: करते
1: आहे का?
0: हो, ही आळी तोंडाद्वारे धागे काढते आणि फुटके दाणे किंवा पिठाच्या भोवती एक प्रकारचं जाळं तयार करते.
1: बरं,
0: ते तुम्हाला कोश अवस्था दिसत असेल.
1: दिसते की साहेब, दिसते.
0: आणि या किडीचा जीवनक्रम 60 ते 80 दिवसामध्ये पूर्ण होतं. तांदूळ, ज्वारी, बाजरी, रवा, मैदा, एवढंच काय, पिठात सुद्धा आपल्याला ही कीड तिची उपजीविका पूर्ण करताना दिसते.
1: बरं बरं बरं. मगासाहेब बोलताना तुम्ही म्हणाला मलाच काय, संपूर्ण भारतामध्ये समध्या शेतकऱ्याला या किडींचा त्रास आहे.
0: होय की?
1: तेव्हा तुम्ही या किडींबरोबर कोळी बी म्हणाला, मग ती आपल्या घरात कोळी आहे ती बी किडच म्हणायची का?
0: कोळी सुद्धा किडच आहे.
1: बरं,
0: म्हणजे विशेषतः कोळी ओल्या धान्यावर पोसला जातो. म्हणजे धान्यामध्ये जर मॉइश्चर असेल, ओलावा असेल,
1: बरं,
0: तर ते कोळीला जास्त आकर्षित करतो तो.
1: अच्छा.
0: आणि कोळीच्या प्रादुर्भावामुळे बियाण्याची उगवण शक्ती सुद्धा कमी होते.
1: बरं बरं बरं.
0: आणि मी तुम्हाला आणखी एक म्हणालो होतो की किडीसोबत अजून एक, त्याला ही किडच म्हणता येईल, म्हणजे अॅग्रिकल्चरच्या भाषेमध्ये पेस्ट म्हणतात.
1: उंदीर का सर?
0: अगदी बरोबर.
1: बरोबर.
0: उंदीर हा सुद्धा शेतकऱ्यांचा साठवलेल्या धान्याच्या बाबतीत चांगलाच एक प्रमुख शत्रू म्हणता येईल आपल्याला.
1: बरं.
0: आणि उंदराचं वैशिष्ट्य काय एक सांगतो, म्हणजे इतर किडी जे आहेत त्या आपल्या धान्याचं नुकसान करतात. म्हणजे काय? तर त्या किडी फक्त स्वतःचं पोट भरत असतात.
1: वय की वय.
0: म्हणजे त्यांनाही जीवन आहेत शेवटी.
1: हाय साहेब.
0: तर ते त्यांची उपजीविका करण्यासाठी आपल्या धान्यावर जगत असतात.
1: होय की?
0: पण उंदीर एकमेव असा प्राणी आहे की उंदीर जेवढं त्याला लागतं तेवढं खातो, त्याच्यापेक्षा जवळजवळ 11 पट नुकसान. त्याच्यामुळे आपल्याला त्या उंदरापासून जास्त नुकसान होत.
1: म्हणजे खाते कमी आणि ती 10 पट बाहेर सांगत.
0: खरंय.
1: मग साहेब, हे झालं सगळ्यात किडींबाबत तुम्ही बोललात खरं, पण ह्याचा बी काहीतरी बंदोबस्त असेल की?
0: नक्कीच आहे.
1: मग ती सांगा की साहेबा.
0: मी काय म्हणेन खंडवांना, एक पंचसूत्री तुम्हाला सांगतो मी. म्हणजे धान्य आणि बियाणं जर सुरक्षित साठवायचं असेल
1: बर,
0: तर मी सांगतो त्या 5 सूत्रांचा तुम्ही अवलंब करा. एक म्हणजे काय, बियाणं किंवा धान्य उन्हामध्ये चांगल्या प्रकारे वाळवलं पाहिजे.
1: बर.
0: म्हणजे काय, त्या धान्यातला जो ओलावा आहे तो 8% कमी व्हायला पाहिजे.
1: बर बर बर.
0: त्यावेळी तुम्ही त्याची साठवणूक करायची.
1: बर.
0: दुसरं सूत्र म्हणजे धान्य किंवा बियाणे साठवण्यासाठी बांबू किंवा पॉलिथिनच्या तळवटाचा वापर
1: करायचा.
0: तिसरं सूत्र म्हणजे धान्य आणि बियाणं साठवण्यासाठी जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेत त्याच्यामधून जे हवाबंद कोठ्या आलेले आहेत त्यांचा वापर करायचा.
1: बर बर.
0: चौथं सूत्र म्हणजे कीड नियंत्रणासाठी धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे.
1: अच्छा.
0: आणि 5वं सूत्र शेतातल्या उंदरांच्या बंदोबस्ता संबंधित. यासाठी आपण काय करायचं, विषारी आमिषाचा वापर केला पाहिजे.
1: बर. तुम्ही म्हणताय साहेब, आता उंदराच्या बंदोबस्तासाठी ही विषारी आमिष वापरायचं, पण या आमिष म्हणजे नेमकं काय, ती करायचं कसं तयार?
0: हे सोपं आहे.
1: बर.
0: काय करायचं खंडवांना, एक मडकं घ्या.
1: होय.
0: त्या मडक्यामध्ये साधारणतः 400 ग्राम भरडलेला गहू, ज्वारी, मका यापैकी कुठलेही धान्य टाका.
1: बर बर.
0: त्यामध्ये 10 मिलीलिटर गोडे तेल घालायचं.
1: बर बर.
0: मग ते गोडे तेल शेंगदाण्याचं असेल किंवा जवसाचं असेल तरी चालेल. या दोन्हीपैकी कुठलेही गोडे तेल 10 ग्राम टाका.
1: बर बर.
0: त्यामध्ये 10 ग्राम झिंक फॉस्फाईड 80% ही पावडर टाका.
1: बर.
0: आणि हे सगळं काडीनं चांगलं ढवळून घ्यायचं.
1: अच्छा.
0: आणि या विषारी आमिषाच्या लहान लहान प्रत्येकी 10 ग्रामच्या गोळ्या तयार करायच्या.
1: बर.
0: म्हणजे ते हँड ग्लोव्ह घालून या गोळ्या तयार करायच्या. आणि प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्या सील बंद करून एक प्लास्टिकची 10 ग्रामची आमिषाची पिशवी एका बिळात अशा पद्धतीनं उंदरांच्या बिळामध्ये ते ठेवून द्यायचं.
1: अच्छा.
0: शेतामध्ये साधारणतः 10 ग्राम झिंक फॉस्फाईड पावडर पासून बनवलेलं आमिष 40 बिळांना पुरेल एवढं तयार होतं. हो.
1: बर साहेब, आता एक आहे बघा. आता तुम्ही जे सांगितले उपाय, ही सगळी कीड आपल्या या धान्यात झाल्यावरची सांगितले, पण असं बी काहीतरी असेल की ही आपल्याकडे होऊच नये म्हणून काय प्रतिबंधात्मक म्हणते तसे काय उपाय करता येतात कसं?
0: खंडवांना, मला तुमच्यातलं हा गुण खूप आवडतो बघा.
1: होय साहेब. होय.
0: तुम्ही शास्त्रीय पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न करता नेहमी. आता हे उपाय वगैरे तर झाले.
1: होय.
0: पण होऊच नये सुरुवातीला आपलं प्राधान्य असलं पाहिजे. याच्यासाठी काय करायचं, बियाणं मळणी करण्यासाठी खळे कोठारापासून लांब अंतरावर करायला पाहिजे.
1: बर बर.
0: आपण काय करतो, जिथं धान्य साठवायचंय त्याच्या शेजारी खळ करतो.
1: खरंय खरंय.
0: मग तिथल्या किडी तिथपर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागतच नाही. त्याच्यामुळे जिथं आपल्याला खळ करायचंय ते कोठारापासून लांब असायला पाहिजे.
1: बर बर.
0: दुसरं म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं होतं की बियाणं साठवण्यापूर्वी चांगलं वाळवलं पाहिजे, 8% त्याच्यातला ओलावा कमी झाला पाहिजे.
1: होय साहेब.
0: त्यानंतर बियाणाची साठवणूक करण्यापूर्वी रिकामी पोती, कणग्या किंवा साठवण्याची जागा जी आहे ती व्यवस्थित साफ करून कीड विरहित करून

0: बरं बरं बरं,
1: म्हणजे जिथं साठवायचं तिथं आधीच कीड असेल तर
0: मग ती परत एकदा तिथं होणार,
1: तिथंच पोचणार, त्यांच्या पुढच्या पिढ्या तयार होणार, त्या आपल्या धान्यावर त्यांची उपजीविका करणार, हे चक्र सुरूच राहतं.
0: बरोबर सर.
1: त्यानंतर साठवणुकीची जी जागा आहे त्या जागेत काही भिंती ज्या असतात तिथं काही छिद्र आहेत का हे आपण तपासले पाहिजे, किंवा भेगा आहेत का.
0: बर.
1: तर त्या ठिकाणी सिमेंट आपण भरून ते सगळं बुजवून घेतलं पाहिजे.
0: बर बर.
1: कारण त्यांना ती लपण्यासाठी जागा तिथे राहते ना.
0: होय. बऱ्याच वेळा साहेब अशा ठिकाणी उंदराची बिळ बी असते.
1: अगदी अगदी. यासोबतच जिथं आपण साठवणूक करणार आहोत त्या खोलीच्या ज्या काही खिडक्या आहेत त्या सगळ्या खिडक्या आपण लोखंडी तारेच्या किंवा जाळ्या लावून आपण त्या व्यवस्थित सील केल्या पाहिजे.
0: बर बर.
1: त्यानंतर बियाणं साठवण्यासाठी शक्यतो नवे गोणे किंवा पोते वापरा.
0: बर.
1: त्याच त्याच पोत्यांमध्ये पूर्वीपासूनच किडी असतात. त्यानंतर समजा तुम्हाला जर नवीन घेणं शक्यच नसेल तर मग तुम्ही ज्या गोण्या वापरणार आहात किंवा नवीन जरी आणले असतील तरी मी तर म्हणेन की त्याला वापरण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये एकदा त्याला बुडवून घ्या.
0: बर बर.
1: म्हणजे त्या पाण्याचं तापमान कमीत कमी 50° सेल्सिअस असावं आणि याच्यामध्ये 15 मिनिटांपर्यंत तुम्ही ते भिजवायला पाहिजे. त्यानंतर त्याला सुकवून तुम्ही त्याचा वापर करू शकता.
0: म्हणजे अशानं साहेब ती काय जर किडी असल्याच तर ती मरून जातील.
1: त्यानंतर मी जे तुम्हाला म्हणालो की आपण कीटकनाशक वापरायला पाहिजे तर त्याची फवारणी उघड्या धान्यावर करायला नको आहे.
0: बर.
1: त्यानंतर धान्याची पोती लाकडी फळ्या किंवा बांबूच्या काठ्यावर ठेवायला पाहिजे.
0: बर.
1: आणि भिंतीपासून कमीत कमी 3 फूट लांब ठेवायला पाहिजे.
0: अच्छा.
1: हेही महत्वाचं आहे. म्हणजे काही किडी कशा जम्प करणाऱ्या असतात.
0: बरोबर आहे की साहेब.
1: त्यांना छोटे छोटे पंखही असतात.
0: होय होय.
1: तर ते भिंतीवरून सहजपणे येऊ शकतात. त्यामुळे थोडं अंतरावर ठेवायला हवं.
0: बर.
1: नंतर साठवणुकीच्या जागेतील परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.
0: होय होय होय.
1: पावसाळ्यात बियाणं जर आपल्याकडे ठेवलेलं असेल तर ते हवाबंद ठिकाणी ठेवलं पाहिजे. म्हणजे हवेतली आर्द्रता त्याच्यामध्ये जाऊ.
0: बरोबर.
1: नंतर उन्हाळ्यामध्ये बियाणं मोकळी हवा मिळेल अशा ठिकाणी ठेवायला हवं. पावसाचं पाणी साठवणुकीच्या जागेमध्ये येणार नाही याची काळजी पण घेतली पाहिजे. नंतर आपल्याकडे कडुनिंबाचा पाला अगदी सहजपणे मिळतो. कडुनिंबाच्या बियांची पावडर असते ती सुद्धा वापरू शकतो. तेल असतं ते वापरू शकतो.
0: अच्छा.
1: हे सगळं किडींना प्रतिबंध करण्यासाठी आणि आपल्या बियाणावर ते जे हल्ला करणार आहेत आपलं बी खाणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा विरोध करण्यासाठी याचा उपयोग होतो.
0: बर बर बर.
1: त्यानंतर कडधान्यातल्या भंगेऱ्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही निंबोळीची पावडर सुद्धा वापरू शकता.
0: अच्छा.
1: म्हणजे 5% बीज प्रक्रिया तुम्ही केली तर चांगला प्रतिबंध होतो. मी तुम्हाला सोंड्याविषयी सांगितलं. आता सोंडे ही जी कीड आहे या किडीसाठी तुम्ही हळदीची पावडर किंवा वेखंड पावडर सुद्धा वापरू शकता. म्हणजे 1 किलो बियाण्याला 10 ग्राम या प्रमाणात जर तुम्ही प्रक्रिया केली तर चांगला प्रतिबंध होतो.
0: बर बर बर.
1: नंतर बियाणे साठवणुकीमध्ये एक उत्तम पर्याय म्हणजे धातूच्या पत्र्याच्या कोठ्यांचा वापर करायचा.
0: अच्छा.
1: हा पण खूप चांगला उपाय.
0: बर बर बर साहेब.
1: आणि काही धुरीजन्य औषधं आहेत त्यांचाही आपण ज्या ठिकाणी वारंवार किडींचा उपद्रव दिसून येतो अशा ठिकाणी वापरू शकतो.
0: पण साहेब तुम्ही म्हणला ही धुरीजन्य औषधं त्याचं काहीतरी प्रमाण बी असेल की वापरायचं.
1: हो हो आहे की. काय करायचं, अल्युमिनियम फॉस्फाईड जे आहे याच्या गोळ्या जर तुम्ही वापरणार असाल तर त्या कशा वापरायच्या, 1 टन कोठारासाठी 3 ग्राम वजनाच्या 3 गोळ्या वापरायच्या.
0: बर बर बर.
1: आणि तुम्ही जर पावडर वापरणार असाल अल्युमिनियम फॉस्फाईडची तर 100 घनमीटर जागेसाठी 150 ग्राम पावडर वापरायची.
0: बरोबर.
1: किंवा 10 ग्रामचं एक पाऊच मिळतं.
0: बरोबर.
1: ते सुद्धा तुम्ही प्रति टन बियाण्यासाठी वापरू शकता.
0: अच्छा.
1: किंवा 150 ग्राम पावडर 100 घनमीटर जागेसाठी 5 ते 7 दिवस संपर्कात ठेवली की त्यातल्या किडी नष्ट होतात.
0: बर बर बर.
1: पण एक गोष्ट महत्वाची आहे.
0: कुठली साहेब?
1: की जी धुरीजन्य कीटकनाशक आहेत ना ती आपल्यासाठी सुद्धा खूप घातक असतात.
0: बर बर.
1: त्यामुळे ही वापरत असताना योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे.
0: साहेब साहेब. तर नक्की साहेब आता तुम्ही ही सगळं सांगितलं बघा आणि डोकं एकदम हलकं झालं माझं. म्हणजे जी काही टेन्शन तुमच्याकडे मी घेऊन आलतो ती गेलं बघा. आता लागलीच जातो आणि तुम्ही सांगितल्यासारखी ही सगळी उपाययोजना करून टाकतो म्हणजे किडीमुळे होणारं सगळं नुकसान टाळता येईल बघा.
1: नक्कीच.
0: मग याव का साहेब?
1: हो हो.
0: राम राम.
1: राम राम.

आणि बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: गावकरी मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सोमेश्वर पाटील. आकाशवाणी सोलापूर केंद्र, रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11 वी साठी कॉलेजमधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. यावर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
2: मोबाईल 93-72-707-100.
4: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
5: मोबाईल 91-72-710-499.
3: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
2: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
3: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95-79-790-940.
6: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
7: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
6: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
7: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
8: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
9: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
9: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77-19-92-22-55.
10: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
0: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: होल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इम्पोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे 1 तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयांना तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयांना मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली.

केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्र बंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. अकरापासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुदुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपाचे एन नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुदनेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 जणांनी विरोधामध्ये मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो बातम्यानंतर पुन्हा एकदा आकाशवाणी सोलापूर केंद्रावरती आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत. रात्रीचे 8:15 वाजले आहेत.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87 88 46 14 97.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत अपनी बात अपनी बोली हा हिंदी कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकूयात कथाकुंज या कथामालिकेत मुंशी प्रेमचंद लिखित कहाणी नमक का दरोगा. वाचक स्वर आहे शहाजोया सुभेदार यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील.

श्रोते हो आताचा पण अपनी बात अपनी बोली हा हिंदी कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:45 होत आहेत. ठीक 8:45 आणि समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

0: सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
3: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
3: वेळ सकाळी 10:30 ते 8.
4: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात, आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
5: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडी ची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
6: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
7: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
8: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत मराठी गाणी या अंतर्गत एक कलाकार. यामध्ये आजचे आपले कलाकार आहेत सुप्रसिद्ध गायक अरुंधाते. चला तर मग श्रोतेहो कार्यक्रमात ऐकूयात अरुंधाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि बरोबर श्रोतेहो, याबरोबरच मराठी गाणी हा कार्यक्रम एक कलाकार आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
2: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
3: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
4: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एम्फेड प्रो मशीनद्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
3: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
4: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
5: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
6: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
5: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
7: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
3: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
7: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
7: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
3: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
7: संपर्क 87 88 46 14 97.
8: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
9: अहो पण कुठं?
8: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची

0: योजना
1: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेविंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज
0: नाही, मुदतीची बाधा
1: नाही, TDS ची चिंता
0: नाही, नूतनीकरणाची गाथा.
1: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
0: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
1: मोबाईल 940-51-202-74.
0: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
5: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर. लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
6: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 9:16 होत आहेत. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झ आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. रात्रीचे 10 वाजत आहेत. आता आकाशवाणी @90 निमित्त आयोजित सूर गौरव संध्या या कार्यक्रमात पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजन यांची जयंत पात्रीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकता. यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, गुरुवार दिनांक 7 मे रोजी दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आकाशवाणी मुंबई केंद्र आयोजित सूर गौरव संध्या या कार्यक्रमाची दृकश्राव्य संपादित आवृत्ती मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल उद्या रात्री 10 वाजता. यामध्ये विदुषी डॉ एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद आपण घेऊ शकाल. वेळ लक्षात ठेवा, उद्या रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सूर गौरव संध्या. रात्रीचे 10 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, आकाशवाणी @90 अंतर्गत गुरुवार दिनांक 7 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर इथं निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सूर गौरव संध्या या विशेष मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये

विदुषी डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकत होतात. यानंतर ऐकूया व्हायोलिनवर त्यांनी वाजवलेलं एक भजन.